नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झालेत. आजच्या आमच्या प्रातकालीन प्रसारणसभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणसभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

वैभवी शेटे यांनी गायलेलं श्री शिवतांडव स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. उषःकालाचं मोहक वर्णन, निसर्गाचं जागरण आणि श्रीकृष्णाला प्रेमाने उठवण्याची भक्तिभावपूर्ण हाक. पहाटेच्या मंगलमय आणि प्रसन्न वातावरणात आपलं मन भक्तिरसानं भारून टाकणारी एक सुंदर भूपाळी आता ऐकूया. रचना आहे पी सावळाराम यांची.

संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार होते श्रीनिवास खळे.

अण्णा जोशी यांनी स्वरबद्ध केलेली संत जनाबाई यांची रचना आत्ताच आपण ऐकली, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

स्वप्नील गोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. रचना होती समर्थ रामदास स्वामींची आणि संगीतकार होते पंडित अवधूत बाम. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली गौतम सुत्रावे यांची रचना आपण ऐकली पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

संत सूरदास रचित भजन आत्ताच आपण ऐकलं अंबर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार होते मुरली मनोहर स्वरूप. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया यशवंत देव रचित देशभक्तीपर गीत समूह स्वरात. संगीतकार आहेत कानू घोष.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:40 झालीत. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, हुमणी ही बहुभक्षी कीड अनेक महत्त्वाच्या पिकांसाठी नुकसानकारक ठरते. या किडीची अंडी, अळी, कोश अवस्था भूमिगत असल्याने तिचं नियंत्रण करणं अवघड जातं. हुमणी अळीच्या भारतामध्ये सुमारे 300 प्रजातींची नोंद आहे. या किडीचे प्रौढ पुंगेरे आणि अळी यांच्या खाद्य वनस्पती या वेगवेगळ्या आहेत. या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची काही कारणं आहेत. ती म्हणजे लागवडीखाली आलेलं पडीक क्षेत्र, जंगलतोड, मशागतीय पद्धतींचा अभाव, शेतात शेणखताचा वापर करताना योग्य काळजी न घेणं, नियंत्रणासाठी गावपातळीवर सामुदायिक नियंत्रण पद्धतींचा अभाव, वर्षभर असलेलं अनुकूल वातावरण, बागायती पिकांमध्ये सतत असणारा ओलावा आणि अन्नपुरवठा ही सगळी या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणं आहेत. म्हणजे या किडीचं व्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीनं केलं पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे मशागतीय पद्धत. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीमधील सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे पृष्ठभागावर येतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने ते मरतात किंवा कीटकभक्षीय पक्षी

0: पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे ते नष्ट होतात. उघड्या पडलेल्या सुप्तावस्थेतील किडी गोळा करून डिझेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नायनाट करावा. अर्धवट कुजलेल्या शेणखताचा शेतात वापर केल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे शेतात टाकण्यापूर्वी पूर्ण कुजलेलं शेणखतच वापरावं. शेणखताचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करावी. शेणखतात हुमणीच्या अंडी, अळ्या, कोष आढळल्यास त्या वेचून त्यांचा बंदोबस्त करावा. त्यानंतरची पद्धत आहे ती म्हणजे यांत्रिक पद्धत. मंडई मे ते जून महिन्यांमध्ये साधारणतः 30 ते 40 मिलीमीटर इतका पूर्व मोसमी पाऊस झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 यावेळेत प्रौढ भुंगेरे, कडुनिंब, बाभूळ, बोर यासारख्या झाडांवर समूहाने गोळा होतात. यावेळेत या झाडावर जमा झालेले भुंगेरे बांबूच्या काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि गोळा करून डिझेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नायनाट करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी गाव पातळीवर सामुदायिकरित्या करणं गरजेचं आहे. यानंतर प्रकाश सापळ्यांचा वापर. मंडई झाडाखाली हेक्टरी 1 याप्रमाणे 1 प्रकाश सापळा लावावा. प्रकाश सापळ्यात अडकलेले भुंगेरे डिझेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. त्यानंतर कामगंध सापळ्याचा वापर करावा. हेलोट्रिकिया सेराटा आणि होलोट्रॅकिया कॉन्फिगुनिया या प्रजातींचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रकाश सापळ्याशेजारी कामगंध सापळे लावून त्यात हुमणीसाठीचा ल्यूर वापरावा. त्यानंतर जैविक नियंत्रण. मैना, बगळा, कावळा, चिमणी यासारखे कीटकपक्षीय पक्षी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यांचं संवर्धन करावं. तर अशा पद्धतीने हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा. कृषीवाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: 10:45 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
3: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड

0: जास्ती लागतं किंवा पाचव्या महिन्याला बीपी येऊ शकतं, डायबिटीस येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं, तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झियंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो, पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
0: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार, तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो, आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाइम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
0: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा, पहिला तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा, आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
2: श्रोतेहो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
3: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे, त्यांना पाणी घालणं असेल, हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल.

0: दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल तर त्याविषयी सांगा.
0: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महादनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह मोबाईल ॲपवर. 6:55 झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, तर आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा. 7:50 भावधारा. 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात नीट 2026 परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गात

उतार आहे मेरा दिल। 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात उद्योग लक्ष्मी, स्वप्ना कर्णिक संके यांची मुलाखत, तर स्मृती वर्धन, अलकनंदा पाथे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा। 1:05 गीतबहार, 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 कार्यक्रम भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात उस्ताद उलाउद्दीन खान यांच्या इसराज वादनात राग शुद्ध सारंग, दरम्यान 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर।

शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद उलाउद्दीन खान यांच्या इसराज वादनात राग शुद्ध सारंग दरम्यान 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात जपणूक छंदाची. निवेदन मैथिली जगताप यांचं. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणात. रसायनमुक्त खळी जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा, याविषयी तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत आणि माझा ड्रॅगन फुल शेतीचा प्रयोग याविषयी प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय बातमीपत्र देखील नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो आता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले. थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: माणसं. नमस्कार सोत्यो. इकडे शारदा प्रवास करत करत पुन्हा एकदा परत दक्षिणेश्वरला आली. रामकृष्णानं भेटली. रामकृष्णांनी अतीव प्रेमानं स्वागत केलं. त्या आपुलकीनी जो वात्सल्याचा झरा होता ना, त्यांनी तिला सगळं भरून पावलं. पुन्हा सगळं आकाश तिला आपल्या पदरात सामावल्यासारखं वाटलं. मन अगदी तृप्तीने आनंदाने काठोकाठ भरलं. वाटलं लोक आपल्या या माणसाबद्दल काहीही बोलतात, त्याला वेडा म्हणतात, हे तर अगदी मृदू आणि प्रेमळ आहेत की. तिच्या मनाची चाचपणी करण्यासाठी ठाकूरांनी एक सूचक प्रश्न तिला विचारला. ते म्हणले, मला पुन्हा संसारी बनवण्यासाठी आणि ह्या प्रपंचाच्या मायेत गुरफटून टाकण्यासाठी तर तुम्ही इथे आलेलं नाहीत ना. तिने उत्तर दिलं, छे छे, मुळीच नाही. या तुमची जी उग्र साधना चालू आहे ना, त्या साधना काळामध्ये तुमची सेवा करण्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी आणि तुमचं जे इष्टप्राप्तीसाठी जी साधना चालू आहे ना, त्याच्यात मदत करायला मी आलेले आहे. या उत्तरानं रामकृष्णांना खूप आनंद झाला. त्यांना खूप समाधान वाटलं. त्यांना खूप बरं वाटलं. पतीपत्नीचं असं जगावेगळं अलौकिक असं सहजीवन सुरू झालं. त्यांना संन्यास देणारे त्यांचे गुरु, आपण पूर्वी ऐकलं त्यांच्या गुरूंचं नाव तोतापुरी, एकदा म्हणाले होते की लग्न झालं, विवाह झाला म्हणून काय झालं. स्त्रीच्या सहवासात राहूनही ज्याचं वैराग्य आणि विवेक हा अविकृत राहतो तोच खरा ब्रह्मज्ञानी. त्याच्या लेखी स्त्री आणि पुरुष दोघे सारखेच. भेदभावाची जी कल्पना असते ती त्या अवस्थेमध्ये मनातून नाहीशी झालेली असते. त्यामुळे अत्यंत तरुण आणि देखण्या पत्नीच्या सहवासामध्ये राहून रामकृष्ण स्वतःची परीक्षा घेत होते. कठोर साधना आणि त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान हे किती सखोल आहे, हे किती कायम आहे हे तपासून पाहत होते. आणि या सहजीवनामध्ये दोघांमध्ये रोज वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा पण व्हायची. अशा त्यात सामान्य सांसारिक गोष्टी असायच्या, तशाच कीर्तन असायचं, ध्यानधारणा असायची, भजन पूजन याही गोष्टी असायच्या. या दोघांच्या सहवासामध्ये एक दिव्यत्व असायचं आणि त्यामुळे हळूहळू शारदेच्या आयुष्यामध्ये स्वभावामध्ये बदल व्हायला लागला. मनाच्या जडणघडणीला एक आध्यात्मिक झालर आली आणि भक्तीचा महिमा सांगताना तर रामकृष्ण इतके भारावून जायचे की त्यांची जीव रसवंती व्हायची. जीवाचे कान करून शारदेला वाटायचं की त्यांचं बोलणं ऐकत राहावं. केवढं नशीब आपलं, केवढ्या भाग्यानं हा आपल्याला नरदेह लागलेला आहे, त्याचं सार्थक करा. खूप आर्तभावानं भगवंताची प्रार्थना करा, त्याला बोलवा, त्याला आपला माना. भगवंत किंवा परमेश्वर नक्की तुम्हाला प्रतिसाद देईल. आपलं जे पूर्वसंचित असतं ना, त्याची जोडी असल्याशिवाय आपल्याला गोडी लागत नाही. पण हे खरं आहे की ह्या ईश्वराच्या कृपेने हे सारं मिळालं आहे, त्याच्या स्मरणासाठी आपण दिवसातला थोडा तरी वेळ काढायला नको का, असं त्यांचं सांगणं असायचं. आपल्या पतीचा निर्व्याज्य स्वभाव, खुलं हृदय, प्रेमळपणा, वात्सल्य आणि अत्यंत रुजू असं प्रेम, याच्यामध्ये नखशिखांत नाहून निघालेली अशी शारदा एके दिवशी त्या आश्रमामध्ये दक्षिणेश्वरला असलेल्या आपल्या मैत्रिणीला म्हणाली की तुला काय सांगू, त्यांनी माझ्यावरती अशी मोहिनी घातली आहे, मला असं तृप्त करून टाकलं आहे की सारखं वाटतं. माझं मन म्हणजे असा घडा आहे जो सतत आनंदाने भरलेला आहे आणि तो सारखा भरून वाहतो आहे. मला भीतीसुद्धा वाटत नाही की हा घडा कधीतरी रिकामा होईल. मी अत्यंत तृप्त, समाधानी आणि शांत अवस्थेचा अनुभव घेते आहे. मला आध्यात्मिक अनुभवही होती आहे आणि मला असं वाटतं आहे की माझ्या जीवनाचं सार्थक झालं आहे, मला सगळं काही मिळालं आहे असं मला वाटतंय.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी.

प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 12 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: गुरु एक जगी त्राता.
2: गुरु

एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत्रा.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय

0: अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

0: जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुशल क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड माँ के नाम तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
2: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे राहतात. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्या करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
3: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.

0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे. त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रायगड पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 आणि 48 सेकंद झालेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. 27 जुलै हा दिवस भारतीय इतिहासात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन, थोरले माधवराव यांची पेशवेपदी झालेली नेमणूक आणि पहिल्या प्रवासी जेट विमानाचं उड्डाण या महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो. सतराशे 1761 साली

27 जुलैला माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले. 2001 साली आजच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी सरकारी इमारतींमध्ये सिगारेट तंबाखू गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. 1911 साली 27 जुलैला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर पा वा सुखात्मे यांचा जन्म झाला. 1960 साली 27 जुलैला महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 27 जुलैला आजच्या दिवशी 1967 साली भारतीय अभिनेता दिग्दर्शक पटकथा लेखक राहुल बोस यांचा जन्म झाला.

1992 साली आजच्या दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी हिंदी चित्रपट अभिनेता अमजद खान यांचं निधन झालं. 2002 साली 27 जुलैला भारताचे 10वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचं निधन झालं. 2007 साली स्फोटकं आणि शस्त्रास्त्र तज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचं निधन झालं आजच्या दिवशी 27 जुलैला. 2015 साली भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं शिलाँग इथे निधन झालं आजच्या दिवशी म्हणजे 27 जुलैला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: न्यूज ऑन AIR या ऐप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
1: आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना

0: करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
1: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
1: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे
2: या योजनेतील? अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीबद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकेदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्ज मुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे
2: या योजनेमध्ये? दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे.
2: हो, हो.
1: या योजनेचा

0: लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
1: तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
0: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
1: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
0: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
1: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
0: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की अॅग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
1: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ अॅग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
0: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे, तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
0: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
1: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
0: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
1: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे ज्यास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
0: बरोबर आहे,
1: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
0: सर, अनेक योजना असतात, आताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी OTS केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा,
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिल्या आहेत की ज्याचं OTS केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बर,
1: ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे OTS म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची आट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
0: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली.

श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:38 आणि 53 सेकंद झालेत.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:40 झाले. आता प्रसारित करणार आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर, नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये पण विविध प्रकारचे पेशंट्स येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही विकार झालेले असतात, श्वसनाच्या तक्रारी असतात, तर अशी एखादी केस स्टडी सांगा ना.
4: तर आमच्याकडे मुंबईहून एक मध्यवयीन रुग्ण आले आणि त्यांना काही महिन्यांपासून कोरडा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, कधी कधी ताप आल्यासारखी भावना होत होती. पूर्वीपासून यासाठी ते उपचार घेत होते, थोडे बरे वाटायचे पण पुन्हा तोच त्रास पुन्हा सुरू व्हायचा. त्यांना संपूर्ण इतिहास विचारले असता असे लक्षात आले की घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, बुरशी, पक्षी, पिसे, शेतीतील धान्य, गवत किंवा ह्युमिडिफायर अशा गोष्टींचा संपर्क आल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. त्यांनी माहिती दिली की ते तासन तास वायुविजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती, धूप लावून पूजा पाठ करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता. अनेकदा ते कबुतरांचा संपर्क आलेल्या जागी म्हणजे बाल्कनी, गॅलरी सारख्या ठिकाणी ते साफसफाई करायचे, त्यामुळे काही वेळा साफसफाई केल्यानंतर काही तासांनी त्यांना ताप, खोकला, श्वास लागणे अशा तक्रारी सुरू होत असे. ही माहिती निदानासाठी खूप महत्वाची ठरली. आता हा आजार नेमका काय आहे ते आपण समजून घ्या. या आजाराचे नाव आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज. हा फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये सूक्ष्म कण वारंवार श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर काही लोकांची प्रतिकारक शक्ती अति प्रतिक्रिया देते. हे कण पक्षी, पक्ष्यांची विष्ठा, त्यांची पिसे, बुरशी, दमट भिंती, धान्य, गवत, कॉम्पोस्ट, ह्युमिडिफायर, एअर कंडिशनर किंवा काही कामांच्या ठिकाणी रसायने किंवा केमिकल्स हे ह्यामधून येऊ शकतात.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि

0: डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही केस स्टडी सांगताय.
1: तर काय होते, सुरुवातीमध्ये धूळ कणांच्या संपर्कानंतर काही तासातच खोकला धाप लागल्याने सुरू होतो आणि संपर्क वारंवार राहिला तर काही आठवडे महिन्यात खोकल्याबरोबर थकवा आणि वजन कमी होते. तर दीर्घकालीन फायब्रोटिक प्रकारात दीर्घकाळ संपर्काने फुफ्फुसात जाळी निर्माण होते आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याने लवकरात लवकर निदान महत्त्वाचे असते.
0: अच्छा,
1: अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र पाहाव्या लागतात, ज्यामध्ये फुफ्फुसे किती हवा आत घेतात, किती बाहेर सोडतात हे समजून घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याचबरोबर ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तांमध्ये किती चांगल्या प्रकारे मिसळतो हे बघण्यासाठी डिफ्युजिंग लंग कॅपॅसिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आपण DLCO द्वारे ओळखतो, काही रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपिक करून ब्रॉन्क्युअलवाला लवाज किंवा बायोप्सी घेऊन तो तपासला जातो. लवाज मध्ये वेगवेगळ्या रोगप्रतिकारक पेशी वाढल्या आहेत का नाही ते बघू शकतो. अशा रुग्णांना सर्वात आधी सांगितले जाते की औषधं इतके महत्वाचे आहे ते कारण टाळणे, ते म्हणजे पक्ष्यांचा संपर्क, पिसे, धूळ, दूषित वातावरण यांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. घरातील स्वच्छता, वायुविजन आणि बुरशी हे टाळणे यावरही भर दिला पाहिजे. अशा रुग्णांमध्ये काही वेळा अँटी फायब्रोटिक औषधांचा विचार केला जातो. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, फुफ्फुसांचे व्यायाम, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन देऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणूनच सततचा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, काही विशिष्ट संपर्कानंतर खोकला येणे ही लक्षणे असतील तर फुफ्फुस तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आजाराला समजून त्यांचे योग्य उपचार हे दीर्घ आरोग्यासाठी पहिले पाऊल आहे.
0: याबरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 7:45 झाली आहेत. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करतोय ऍडव्हान्स आयुर्वेद.
5: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: 29 वर्षाच्या महिलेची ही केस आहे ज्यांना पाळी येताना खूप त्रास व्हायचा आणि सोनोग्राफी केली तर त्यामध्ये ऍडिनोमायोसिस असं निदान झालं. तर हे ऍडिनोमायोसिस म्हणजे नेमकं काय याबद्दल आज बोलूयात.
7: बेसिकली होतं कसं की दर महिन्याला एक अंड तयार होत असतं आणि 14 दिवसांनी ते पिकून नंतर मग 3 दिवस ट्रॅव्हल करून 17व्या दिवशी साधारण ते आपल्या गर्भाशयात येणार असतं. आता हे गर्भाशयात आल्यानंतर जर का बाळ राहिलेलं असेल तर त्याला राहण्यासाठी म्हणजे कुशन पाहिजे. त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला हे अंड तयार होत असतं त्यावेळेला म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात तिथे एक कुशन तयार होत असतं, एंडोमेट्रियम तयार होत असतं. आता हे जोपर्यंत गर्भाशयाच्या आतमध्ये तयार होतंय तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर का ते गर्भाशयाच्या आतल्या बाजूला तयार होताना परत बाजूला पण तयार व्हायला लागलं म्हणजे मस्क्युलर सेल जे असतात गर्भाशयाचे तिथे पण जर का ते एंडोमेट्रियम वाढायला लागलं तर मात्र तिथे प्रेशर क्रिएट होईल. कारण जिथे सेल वाढायचे नाहीये तिथे जर का ते सेल वाढायला लागले तर मात्र सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक पार्ट होणार आहे. आणि मग ते नको तिथे ते वाढायला लागतात सेल्स आणि मग त्याच्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं की पाळीच्या वेळेला दुखणं किंवा इतर वेळेला सुद्धा पोटामध्ये दुखणं या सगळे प्रकार तिथे व्हायला लागतात. त्यामुळे आता ट्रीटमेंट काय द्यायची तर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग बाबा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का? पण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो मे 90% वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स काही तिथे नसतो फारसा. किंवा मग म्हणजे बाबा की काय म्हणतो की तिथे आपण म्हणलं जातं की म्हणजे इतर काही गोष्टी आहेत का, म्हणजे जसं फायब्रॉइड आहेत का, हे आहेत का, ते आहेत का, अशा सगळ्या गोष्टी त्या बघितल्या जातात. मग त्याच्या वेळेला मग हॉर्मोनल ट्रीटमेंट येते पण त्याच्यातून फार काही रिझल्ट येताना बऱ्याच वेळेला दिसत नाही. मग पेन किलर द्या किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल तर मग सिम्टमॅटिक ट्रीटमेंटवर म्हणजे नुसतं भागवलं जातं. पण जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं ह्या सगळ्या गोष्टीकडे तर नक्कीच आपल्याला त्याचं डायग्नोसिस पण योग्य करता येतं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले.

0: जीवता येतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
0: कसं आहे की हळूहळू आता नवीन कन्सेप्ट लोकांना कळायला लागलेत, एनर्जी बॉडी, फिजिकल बॉडी, बरोबर ना. आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून पंचतत्वांचं जर काही इम्बॅलन्स झालं, बरोबर ना, या 5 तत्वातूनच मग 3 दोष आलेत, वात, पित्त, कफ, बरोबर ना. त्यामध्ये वात दोष जो आहे म्हणजे खालच्या भागामध्ये वाताचा प्रभाव असतो, अपान वायू सांगितलेला आहे, बरोबर ना, म्हणजे जे काही आपल्याला पाळी येणं आहे किंवा पाळीचं जे काही नियमन आहे हे सगळं अपान वायूच्या अंडरमध्ये येतं. आणि अपान वायू जर का दूषित झाला, बरोबर की नाही, आणि शेवटी वायूचं काम काय एकाचं दोन, दोनाचे चार करणं, बरोबर की नाही, हा अपान वायू दूषित झाला तर मात्र एंडोमेट्रियमचं एक्सेस वाढायला लागतं. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे याच्यामध्ये की आम्ही स्वतः ट्रीट केलेल्या आहे त्या, तर त्यामध्ये जर का अपान वायू जर का आपण बॅलन्स करत नाही, मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहस्वेदन बस्ती सारखे प्रकार आहेत. आणि जे काही म्हणजे म्हणतो ना की गर्भाशयामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला असतो तर तो जर का रिपेअर करण्यासाठी जर का उत्तर बस्ती सारखा जर का उपाय केला, म्हणजे उत्तर बस्तीमध्ये गर्भाशयामध्ये डायरेक्टली काही औषधं सोडली जातात आणि त्या प्रकारे जर का गर्भाशयाचा बॅलन्स केला, त्यानंतर तिथल्या वाताचा जर का बॅलन्स केला, म्हणजे अपानवायूचा जर का बॅलन्स केला, तर हा एंडोमेट्रायसिसचा त्रास नक्कीच बरा करता येतो. आणि अनेक केसेसमध्ये आमचे तसे पॉझिटिव्ह छान रिझल्ट आम्हाला आलेले आहेत. तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर का आपण बघितलं ना तर म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डायग्नोसिस पण चांगलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट्स येत नसतील तर नक्कीच तुम्ही आयुर्वेद ट्राय करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:50 आणि 35 सेकंद झालेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

0: विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर यांच्या स्वरात.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

राते यांनी गायलेली ही रचना आहे शंकर वैद्य यांची आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं, लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:30:17 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा अब टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
1: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात

संदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.
भारोत्तोलनात भारत

भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं, तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे.
2: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
3: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
2: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे.
3: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
2: नीट करशील ना सगळं अब्दुल?
3: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
1: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. संपूर्ण विश्व त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावानं संबोधतं.

वयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सिगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं

0: स्वप्न बाळगलं. किशोरवयीन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिम्मत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम born with goodness, good and trust. I am born with ideas and dreams. I am born with greatness. I am born with confidence. I am not made for crawling. I have wings. I will fly. I fly.
0: एक असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान आणि सर्जनशील वैज्ञानिकाजवळ एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
2: The scene was indeed rare celebration of heavenly bodies and roses of earth. I looked above and roses of my garden. I looked above, saw the Milky Way. I looked around the garden. Roses, roses and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles. Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy.
0: आणि विद्वान आहेत ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच

0: आणि विद्वान आहेत, ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मॅन्डरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉक्टर अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉक्टर कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतकरणात सतत तेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉंग ऑफ युथ या कवितेत.
1: As a young citizen of India, armed with technology, knowledge and love for my nation, I realize a small aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
0: Ayushya manje Phoenix Pakshi. जो राखेतून पुन्हा उभा राहू शकतो. आव्हानात्मक परिस्थितीतही तो भविष्याची नवी वाट दाखवतो. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्कोमधील टॉम्ब ऑफ अननोन सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची वेअर आर वी ही कविता.
1: वे आर वी नाउ डियर फ्रेंड्स इन द महासभा दॅट शेप्स एज अ हिस्ट्री द कॉल ऑफ हार्ट बीट ऑफ इंडियन पीपल पीपल आस्क अस ओ द स्कल्पचर्स ऑफ मदर इंडिया leaders unto light and reach our lives your writer's toil is a guiding light if you work hard we all can prosper.
0: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
1: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
0: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव बाबा युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेचं रसग्रहण करताना म्हणतात,
2: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येतं. फुल, फळ, नद्या, समुद्र, आकाश, तारे, ग्रह यांच्या शी त्यांना अगदी आपुलकी होती आणि ते आपल्या कवितेत ॲस्ट्रॉनॉमिकल सत्य सुद्धा सांगत होते. मिल्की वे अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कवितेत आपल्याला आढळून येतात. दुसरा पैलू असा आहे की त्यांची कविता एक सॉंग ऑफ युथ, युवकांना ते प्रेरित करताना दिसतात. आपल्या काव्यातून ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जे सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून होतो. आणि ही एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती, धर्म, वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील.

0: आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटत.
1: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात.
2: ओ मा, मेरी भारत मा, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
1: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य तीन. कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना. एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला. त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं. त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले. त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं. याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगत नियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते ती या कवितेतून.
3: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मत देतात. जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत. हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड. तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे. माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद.
1: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो. त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते. त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे. उदात्त ध्येयाची जोपासना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत.
4: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point learns. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge, a nation benefits.
1: Vidnyan, Adhyatma, and Sahitya. असा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलामांना आमचा मानाचा सलाम.

ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्यप्रतिभेचा परिस्पर्श लाभावा आणि नवोन्मेषाच्या काव्यतुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे. हीच सदिच्छा.

0: श्रोतेहो आत्ताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्वा कुळकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:59 झालेत.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत नीट 2026 परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी मध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं स्वानंद किरकिरे यांचं. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी सिंघम या चित्रपटासाठी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन
3: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

कॉकटेल चित्रपटातलं हे गीत गायलं होतं नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वाह.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

0: बॉडीगार्ड चित्रपटातलं शब्बीर अहमद आणि निलेश मिश्रा यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता ॲश किंग आणि क्लिंटन सिरेजो यांचा आणि संगीतकार होते हिमेश रेशमिया आणि प्रीतम.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत एसटी प्रवर्गातून रीनीट यूजी 2026 परीक्षेत राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण याच्याशी केलेली बातचीत.
2: बुद्धिमत्ता मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: स्वानंद किरकिरे यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. गायक कलाकार होते सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल आणि सहकारी संगीतकार अजय अतुल आणि चित्रपट बोल बच्चन.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखडे.

शेखर यांचं आणि चित्रपट द डर्टी पिक्चर। श्रोते हो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले, थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. आता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत नीट 2026 परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखडे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दिनांक 21 जून 2026 रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश रीनीट UG 2026 चा निकाल दिनांक 16 जुलै 2026 रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेज लातूरचा विद्यार्थी आणि आपल्या रत्नागिरीचा मुलगा भावेश चव्हाण ST प्रवर्गातून राज्यात पहिला आणि देशात चौथा आला. या यशामागची जिद्द, अभ्यासाची पद्धत, गुरुजनांचं मार्गदर्शन आणि त्याची भविष्यातील स्वप्न याविषयी आज आपल्याशी तो बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आला आहे. भावेश, तुझं आकाशवाणीच्या स्टुडिओत मनापासून स्वागत आणि तुझ्या या यशाबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन.
1: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: भावेश, सर्वप्रथम नीट या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याचं जेव्हा तुला समजलं तेव्हा तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती?
1: मला तर खूप खूप आनंद झाला आणि घरचे तर खूपच खुश होते. म्हणजे तसं वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं रँक वगैरे येईल, बट आलं तेव्हा म्हणजे खूप आनंद झाला.
0: भावेश, आपल्या श्रोत्यांसाठी तुझ्या शैक्षणिक प्रवासाविषयी, म्हणजे तुझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठून झालं याबद्दल जरा सांगशील?
1: माझं प्राथमिक शिक्षण हे रत्नागिरीत मानेज इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे झालं होतं.
0: अच्छा.
1: मग पहिली ते पाचवी मी तिकडेच होतो. त्यानंतर मग पाचवीत मी जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश एक्झाम मी दिली, ज्यात माझं सिलेक्शन झालं. मग मी 6वी ते 10वी मग तिकडेच शिक्षणाला होतो.

0: तिकडच्या गुरुजनांचं मला मार्गदर्शन लाभला आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की लातूरला MBBS किंवा कुठे ॲडमिशनसाठी चांगली तयारी करून घेतात, मग तू तिथे जाऊन ॲडमिशन घे असं त्यांनी सजेस्ट केलं मला. मग मी पुढे पुढचं शिक्षण लातूरला केलं 11वी 12वी.
1: अच्छा, आता रत्नागिरीतून तू एकदम लातूर या जिल्ह्यात गेलास आणि सगळं वातावरण पण वेगळं आहे, हवामानातला बदल, ह्याच्याशी तू कसं कोप अप केलंस?
0: सुरुवातीला तर खूप त्रास झाला कारण तिकडे गर्मी म्हणजे खूपच होती, पण मग हळूहळू त्या वातावरणाला युज्ड टू होऊन गेलं मग झालं सगळं.
1: आता तू मगाशी म्हणालास की तुझं पहिल्यापासून मेडिकल क्षेत्रातच तुला जायचं होतं, त्या दृष्टीने तू लातूरला कॉलेजमध्ये प्रवेश घेतलास. मग नीटची परीक्षेची तयारी तू नेमकी कशी केलीस, तुझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं याबद्दल जरा सांग.
0: मी ऍक्च्युअली मध्ये म्हणजे स्लॉट्स मध्ये स्टडी करत होतो, म्हणजे आमचं सिलॅबस कम्प्लीट केला तिकडे स्कूलमध्ये नीटचा, त्यानंतर मग फक्त रिव्हिजन आणि एक्झाम्स द्यायच्या होत्या. मग त्यासाठी मग आमचं शेड्यूल काहीतरी असा होता की 7 वाजता सकाळचा ब्रेकफास्ट होता, मग 8 आम्ही रिव्हिजन करायला बसायचो, मग 8 ते 11 वाजेपर्यंत रिव्हिजन चालायचं. मग मी आणि माझे मित्र तर म्हणजे जुन्या गोष्टी फक्त रिव्हाइज करायचो. त्यानंतर 11 वाजता जेवण असायचं, जेवण झालं की थोडा आराम केल्यावर 12 वाजता मग परत स्टडीला बसायचो. 1:30 वाजेपर्यंत रिव्हिजन चालायचे, त्यानंतर मग 2 वाजता आमचं म्हणजे प्रॅक्टिस पेपर व्हायचे. 2 ते 5 प्रॅक्टिस पेपर झाल्यावर म्हणजे थोडं काही डाऊट असतील पेपरात, म्हणजे कुठे काय चुकलं ते टीचरांसोबत डिस्कशन व्हायचं, त्यानंतर मग चुका कळायच्या आम्हाला. मग ते सगळं झालं की मग 7 परत मग जेवायला जायचो, 7 वाजता जेवून 8 परत अभ्यासाला बसायचो. आम्ही 8 ते 11 अभ्यास करायचो आणि 11 मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी मग मित्रांसोबत गप्पा वगैरे आणि मग झोपून जायचो.
1: म्हणजे पूर्ण दिवस अभ्यासातच तुमचा जात होता जवळपास.
0: होय.
1: अभ्यास करताना कोणती पद्धत तुला सर्वाधिक परिणामकारक वाटली होती, जसं की नोट्स, वेळेचे नियोजन, नियमित उजळणी किंवा आता तू मगाशी उल्लेख केला सराव परीक्षा, यातलं नक्की तुला कोणतं महत्वाचं वाटलं किंवा परिणामकारक वाटलं?
0: सगळ्यात जास्त परिणामकारक मला सराव परीक्षा देऊन वाटलं, कारण की म्हणजे जेवढं जास्त सराव परीक्षा दिल्या तेवढं जास्त अनुभव आला की कसं सिच्युएशनला हँडल करायचं वगैरे, आणि तेवढं जास्त प्रॅक्टिस झालं. मग मला वाटतं सराव परीक्षा जास्त फायदेशीर झालं
1: आणि त्याच्यामध्ये दिलेल्या चुका परत रेक्टिफाय करून त्याच्यावर काम करू शकलास तू त्यामुळे.
0: होय.
1: बरोबर. आता ही परीक्षा खूपच मोठी असते, मग या परीक्षेला सामोरं जाताना तुला कोणत्या अडचणी आल्या किंवा कोणती आव्हानं आली आणि त्याच्यावर तू कशी मात केलीस?
0: आता मी जसं लातूरला राहत होतो आणि घरचे रत्नागिरीत होते, मग खूप मोठा डिस्टन्स बॅरियर होता.
1: हो.
0: मग कधी कधी घरच्यांची आठवण यायची, मग काही नाही, मग फोनवर त्यांच्याशी थोडा वेळ बोलायचो, जरा पॉझिटिव्ह वाटायचं. मग कधी कधी प्रॅक्टिस पेपर मध्ये स्कोर कमी आला की थोडं निगेटिव्ह वाटायचं, बट मित्रांसोबत परत डिस्कशन करून, परत कधी वाटलं तर गाणे ऐकायचं, मग पॉझिटिव्ह वाटायचं. तसं प्रत्येक सिच्युएशनला हँडल करत गेलो.
1: भावेश, आपलं कोणतंही यश असो त्याच्यात आपले एफर्ट्स असतातच, पण बाकीच्यांचे पण त्याला हात लागलेले असतात, जसं की तुझे आई वडील, शिक्षक, तर त्यांच्या योगदानाबद्दल आम्हाला जरा सांग.
0: आई वडील तर नेहमीच सपोर्ट करत होते, त्यांनी कधीच असं प्रेशराइज नाही केलं की एवढेच मार्क पडायला पाहिजे तेवढेच मार्क पडायला पाहिजे. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुला ज्यात आनंद वाटतंय तेच करतो, मग काही कधी प्रेशराइज नाही वाटलं आणि मग तसंच मग पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि नेहमी मार्गदर्शन करत राहिले माझ्या शिक्षणासाठी. आणि शिक्षक तर 24 अवेलेबल होतेच, मग कधी काही प्रॉब्लेम वाटलं तर नेहमी मार्गदर्शन करायला यायचे, कधी काही डाऊट वाटला तर कधी काही त्यांनी नाही असं कधीच म्हटलं नाही, नेहमी पुढे यायचे मदतीला आणि नेहमीच त्यांनी मदत केली, म्हणून आज इथपर्यंत आलो.
1: आता आपल्याला सर्वांनाच माहितीये की नीट ही जी स्पर्धा परीक्षा आहे ती खूप टफ असते आणि करिअरच्या दृष्टीने तितकीच महत्वाची. अशी परीक्षा देताना मानसिक ताण येणं हे स्वाभाविक आहे, असा ताण कमी करण्यासाठी तू काय केलं, स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलंस?
0: पेपर दिल्यानंतर कधी कधी स्कोर कमी यायचा तेव्हा म्हणजे खूपच

0: जरा मेंटली डिस्टर्ब वाटायचं, खूप तणाव यायचा. पण मग कधी असं वाटलं म्हणजे निगेटिव्ह वाटलं की मग टीचरांशी पॅरेंटशी बोलायचो, मित्रांशी संवाद करायचो. आणि मग खूपच जास्त निगेटिव्ह वाटत असेल तर मग कधी वाटलं तर गाणे ऐकायचो, मित्रांसोबत गप्पा मारायचो. मग त्यामुळे जरा निगेटिव्हिटी मग कमी व्हायची, मग पॉझिटिव्ह वाटायला लागायचं. आणि माझं असं ध्येयच होतं की मला नीट क्रॅक करून एम्समध्ये ॲडमिशन पाहिजे. मग जर कधी निगेटिव्ह वाटलं तर मग मी स्वतःला इमॅजिन करायचो एम्स कॉलेजमध्ये शिकताना. मग त्यामुळे मग मला परत पॉझिटिव्ह वाटायला लागायचं आणि मग मी परत अभ्यासाला बसायचो.
1: म्हणजे एक प्रकारे मॅनिफेस्ट करत होता.
0: हा, मॅनिफेस्ट करत होतो.
1: अच्छा, खूप चांगली गोष्ट आहे. आता तर तुम्ही दिवसभर अभ्यास करायचा, मग ती अभ्यासाची पद्धत कशी होती, किंवा तिथले शिक्षक तुम्हाला कसं मोटिवेट करत होते, किंवा तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करत होता?
0: मी आणि माझे मित्र आता म्हणजे दिवसभर अभ्यास करायचो. मग आमचं कसं असायचं की पूर्ण वीक मध्ये स्टडी चालू असायची आणि संडेला पेपर व्हायचे, म्हणजे सुरुवातीला. नंतर तर डेलीच व्हायचे, बट सुरुवातीला संडेजलाच ओनली पेपर व्हायचे. मग त्यावेळेस मग आठवडाभर अभ्यास करून शेवटी संडेजला पेपर दिल्यानंतर मग जेव्हा आम्ही चेक करायचो स्वतःचं मार्क्स, तेव्हा जेव्हा आम्ही स्वतःचं गोल अचीव्ह केला की एवढे मार्क्स पडले तेवढे मार्क्स पडले, की मग आम्ही स्वतःलाच रिवॉर्ड करायचो.
1: अरे वा, किती छान.
0: तिथे एक म्हणजे कॅन्टीन होतं तसं, मग आम्ही सगळे मित्र मग कॅन्टीनला जायचो, मग आईस्क्रीम वगैरे खायचो.
1: अच्छा,
0: तसं स्वतःला रिवॉर्ड करायचो प्रत्येक वीकला.
1: म्हणजे सेल्फ मोटिवेशन तुम्हाला मिळत होतं त्यातून?
0: हा, सेल्फ मोटिवेशन.
1: अच्छा, खूप छान. भावेश, आपण बघतोय की आज अनेक विद्यार्थी मोबाईल, सोशल मीडिया यांच्या आहारी जाऊन अभ्यासापासून विचलित झाले आहेत. त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तू काय सांगशील, किंवा या सोशल मीडियापासून किंवा मोबाईलपासून तू स्वतःला कसं दूर ठेवलंस, याबद्दल जरा आम्हाला सांग.
0: सोशल मीडिया असं तर काही वाईट नाही, बट म्हणजे त्याचा अतिरिक्त वापर केला तर मग ते खूप नुकसानकारक ठरू शकतं. आता मी आणि माझे मित्रांनी पण इंटरनेट वापर केला, बट ते फक्त म्हणजे जर अतिरिक्त पेपर प्रॅक्टिस साठी पाहिजे असतील तर त्यासाठी मग इंटरनेटवरून डाउनलोड करून मग त्यांची प्रिंट काढून प्रॅक्टिस करायचो. शक्यतो मला वाटतं की सोशल मीडिया 12वी पर्यंत तरी लांबच ठेवायला पाहिजे.
1: अच्छा,
0: म्हणजे ऍक्च्युअली मध्ये माझं स्वतःच मी कधीच फोन घेतला नव्हता 12वीपर्यंत. 12वी झाली, नीट वगैरे झालं, त्यानंतरच मग मोबाईल घेतला. मग आता मी म्हणजे सोशल मीडियावर आलो, नाही तर आधी म्हणजे युजच नाही करायचो सोशल मीडिया.
1: बरोबर,
0: त्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे मग सातत्याने अभ्यास करता आला. म्हणजे सोशल मीडिया कसं डिस्ट्रॅक्ट करतं खूप.
1: बरोबर,
0: त्यामुळे माझ्या मते लांबच राहायला पाहिजे 12वीपर्यंत तरी. एकदा काही अचीव झाल्यानंतर मग सोशल मीडिया वापरल्यावर त्याचा आनंदच वेगळा असतो असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. म्हणजे तुझं असं मत आहे की सोशल मीडिया वापरताना आपण काळजी घ्यावी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर यापासून लांब राहावं. पण मगाशी तू म्हणालास की प्रॅक्टिस पेपर वगैरे ह्याचा फायदा तुला सोशल मीडियामुळे झाला. म्हणजे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, पण विद्यार्थ्यांनी शक्यतो त्याच्यापासून लांब राहावं. आणि तू लांब स्वतः राहिल्यामुळेच हे यश तू बघतोयस, त्यामुळे खरंच कौतुक आहे तुझं याबद्दल. जे श्रोते ऐकत आहेत त्यांनी ह्याचा नक्कीच विचार करावा की सोशल मीडियापासून आपल्या मुलांना कितपत लांब ठेवता येईल, आणि म्हणजे ते त्यांचं ध्येय अचीव करू शकतील. आता ही एवढी मोठी परीक्षा तू दिलेली आहेस आणि आपण बघतोय की लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अपियर होत असतात, तर अशा विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील, म्हणजे त्यांनी कशी तयारी करावी या परीक्षेसाठी?
0: या परीक्षाची तयारी करताना कधी कधी खूपच प्रॉब्लेम्स येत होते, बट मग तेच की जर काही म्हणजे अचीव करायचं असेल तर सॅक्रिफाईस करावं लागतं. मग मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे जर काही अचीव करायचं असेल तर मग सोशल मीडिया वगैरे असल्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या आणि अभ्यासावरच फोकस करावा जर काही अचीव करायचं असेल. म्हणजे जर कोणाला वाटतंय की नीट वगैरे क्रॅक करावं तर म्हणजे जर म्हणजे दररोज प्रॅक्टिस करत राहिलं तर मग ती एक्झाम एवढी पण टफ नाही वाटत. दररोज सातत्याने प्रॅक्टिस करत राहावं असं मला वाटतं.
1: आता तू ज्यावेळी लातूरला गेलास, 11वी 12वी तिकडे होतास, नीट परीक्षेचा अभ्यास करत होतास, आणि आपल्या इथे तर सणवार भरपूर असतात की

0: किंवा काही सेलिब्रेशन्स असतात, अशावेळी मग तू काय करत होतास? रत्नागिरीत येत होतास आणि त्यावेळी कसं अभ्यासाचं नियोजन करत होतास ज्यावेळी तू अशा गोष्टी अटेंड करायला येत होतास त्यावेळी?
1: आम्हाला तर तसं म्हणजे सुट्ट्या ते देतच नव्हते.
0: अच्छा.
1: त्यांचं म्हणणं होतं की एवढे 2 वर्ष तेवढे सॅक्रिफाईस करून टाका, म्हणजे मग पुढे पुढचे वर्ष मग काय सण साजरे करायचेच आहेत. मग त्यांनी कधी असं स्पेशल सुट्ट्या असं सणांसाठी दिल्याच नाही. दिवाळी आणि उन्हाळ्यात तेवढं एक एक वीक फक्त सुट्टी दिलेली.
0: अच्छा.
1: ती पण एकच वीक होती, मग काही एवढं करता नाही आलं त्यात. मग म्हणजे तेच त्यांचं तेच म्हणणं होतं की सुट्ट्यांपेक्षा जास्त अभ्यासावरच सध्या फोकस करा, 2 वर्ष एवढे महत्वाचे तेवढे काढून घ्या. म्हणून त्यांनी कधी म्हणजे सुट्ट्या दिल्याच नाही आम्हाला. आणि दिल्या तरी 7 दिवस दिलेल्या, मग 7 दिवस होते. मग ते त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तेवढे 7 दिवस मग तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स होऊनच या, म्हणजे ते एवढे दिवस अभ्यास केल्यानंतर मग ते डोकं जरा जड होऊन जातं, मग पूर्ण 7 दिवस आराम करून मग परत बसा अभ्यासाला.
0: मग ते 7 दिवस तू ज्यावेळी येत होतास इथे घरी त्यावेळी पूर्णपणे तू एन्जॉय करत होतास की अभ्यास तुझा डोक्यात चालू होता आणि त्यांनी जरी सांगितलं तरी तू थोडाफार करत होतास?
1: हा म्हणजे डोक्यात तर चालूच होता अभ्यास की हे करायचंय ते करायचंय, मग पुढे काय करायचंय त्यासाठी मग सगळे बुक्स वगैरे ते त्यांची म्हणजे ते गोळा करत होतो आणि मग तसं आराम पण करतच होतो, सगळी तयारी करून मग परत
0: रिफ्रेश होऊन गेलास.
1: रिफ्रेश होऊन गेला.
0: भावेश, तसं 5वी नंतर तू घराबाहेरच पडलेला आहेस आणि 11वी 12वीला तर जिल्ह्याच्या बाहेर गेलास आणि मग ज्यावेळी 7 दिवसांची तुला सुट्टी मिळायची त्यावेळी तू ज्यावेळी घरी यायचास त्यावेळी कसं वाटायचं तुला?
1: घरी येताना तर खूपच भारी वाटायचं, म्हणजे एवढं सगळं टेन्शन आणि त्यानंतर मग शेवटी रिलॅक्स करायला भेटायचं, मग खूप मस्त वाटायचं. घरी आलो की मग मम्मी आवडता पदार्थ बनवायची, मग ते खूप मस्त वाटायचं, रिलॅक्स केल्यासारखं वाटायचं. पण मग जेव्हा जायची वेळ यायची तेव्हा खूप वाईट वाटायचं, मग तेव्हा जाऊ वाटायचं नाही, मग रडू यायचं. पण मग शेवटी करायचं होतं म्हणून मग ते पण सॅक्रिफाईस करावं लागलं. मग
0: पण मग अशा वेळी तुला ज्यावेळी रडायला यायचं किंवा वाटायचं की आता मला जावंसं नाही वाटत आहे त्यावेळी मग कोण तुला समजवायचं?
1: घरचेच समजवायचे की काही नाही आहे आम्ही तुझ्यासोबत, काही वाटलं काही करू वाटलं थांबू वाटलं तर सांग. बट मग तेच की मग मी मॅनिफेस्ट करायचो की मी एम्समध्ये आहे शिकतोय तिथे, ते करण्यासाठी आता तेवढं सॅक्रिफाईस तर करावंच लागेल, परत मग जायचो.
0: भावेश, तुझ्या मते यशाचं खरं गमक काय आहे? बुद्धिमत्तेबरोबर सातत्य पण हवं ना?
1: बुद्धिमत्ता मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही, काही अचीव करू शकतो जर सातत्याने रोज काम करत राहिलो. तर एकही दिवस म्हणजे आळस दाखवला तर मग खूप नुकसान होऊ शकते त्याचं.
0: बरोबर. आता तू अभ्यासात हुशार आहेस हे तर तू तुझ्या यशाने दाखवलंस, पण अभ्यासा व्यतिरिक्त तुझे कोणते छंद आहेत?
1: मला ऍक्च्युली स्पोर्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट होता. मग 10वी पर्यंत मी आणि माझे मित्र म्हणजे खूप सारे स्पोर्ट्स ट्राय करायचो, जसं की फुटबॉल बास्केटबॉल. मग ते आम्ही चालूच होतं आमचं, पण मला म्हणजे ते खूप आवडतं फुटबॉल बास्केटबॉल खेळायला, प्लस गाणे पण ऐकायला खूप आवडतं. बट मग 11वी 12वीत मग तयारीसाठी मग थोडं कमी करून टाकलं हळूहळू.
0: बरोबर
1: गोष्टी. बट आता परत चालू केलं.
0: भावेश, आताच तू म्हणालास की तुला गाणी ऐकायची पण आवड आहे जशी स्पोर्ट्सची आहे, तर तुला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: मी जास्त तर इंग्लिश सॉंग्स ऐकतो, बट मला खूप मोटिवेशनल वाटतं तर मी ते ऐकू इच्छितो.
0: भावेश, तुझ्यासाठी लक्ष्य या चित्रपटातील हे मोटिवेशनल सॉन्ग.

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: नीट परीक्षेत तुला भरघोस यश मिळालेलं आहे आणि नो डाऊट की तू आता मेडिकल क्षेत्रातच जाणार आहेस, पण तुझं पुढील शिक्षण म्हणजे त्याच्यात सुद्धा कुठलं स्पेशलायझेशन तू करणार आहेस किंवा तुझं नंतरचं करिअर आणि तुझी स्वप्न याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
2: आत्ता तरी मला MBBSचं शिक्षण संपवून मला म्हणजे MD करून मग कार्डिओलॉजिस्टच्या क्षेत्रात जायचं आहे.
1: अच्छा.
2: कारण की ते खूप एफिशियंटली काम करावं लागतं त्या क्षेत्रात, तर मला वाटतं की त्या क्षेत्रात मी सूट करेल. सो मला कार्डिओलॉजिस्ट व्हायला आवडेल.
1: वा खूप छान. भावेश, जाता जाता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तू काय संदेश देशील?
2: मला हेच म्हणायचं आहे की पालकांनी फक्त त्यांच्या मुलांना सपोर्ट केलं तरी खूप जास्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होऊन जाईल. मुलांनी पण मला वाटतं की सातत्याने रोज अभ्यास करायला पाहिजे आणि एकही दिवस म्हणजे वाया घालवायला नाही पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि तेच की सॅक्रिफाईस खूप मोठी गोष्ट आहे, ती जर काही अचीव करायचं आहे तर ते करावंच लागतं. काही हा घरी बसल्या बसल्या असंच भेटत नाही, तर बाहेर पडून करायला पाहिजे. म्हणजे रिअल कॉम्पिटिशन असं चार भिंतीच्या आत कळत नाही, बाहेर पडल्यावरच कळतं. बाहेर पडून खरं कॉम्पिटिशन काय आहे ते अनुभवून तसा अभ्यास करून पुढे जायला पाहिजे.
1: बरोबर.
2: पालकांनी पण म्हणजे त्यांच्या मुलाला जर मार्क्स कमी येत असतील तर प्रेशराइज नाही करायला पाहिजे, कारण की सुरुवातीला सगळ्यांनाच कमी मार्क्स असतात. ते हळूहळू प्रॅक्टिस केल्याने वाढत जातात. सुरुवातीला माझे पण कमी होते मार्क्स, बट मग पॅरेंट्सचा सपोर्ट आणि टीचर्सचा पण सपोर्ट होता, मग हळूहळू मार्क्स वाढत गेले. मग तेच की जर म्हणजे पॅरेंट्सचा सपोर्ट असेल, टीचरांचा असेल, तर मग काही अचीव करता येतं.
1: बरोबर. भावेश, तुझ्या यशाचा प्रवास, अभ्यासातील शिस्त आणि दिलेलं मार्गदर्शन निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुला तुझ्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: श्रोते हो, मेहनत, सातत्य, योग्य नियोजन आणि पालक तसंच गुरुजनांचे आशीर्वाद असतील तर कोणतेही ध्येय अशक्य नसतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भावेश चव्हाण. आजच्या या मुलाखतीसाठी इतकंच. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. श्रोते हो, पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण आत्ता ऐकत होतो नीट 2026 परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथ्या आलेल्या भावेश चव्हाण यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे.

0: आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे, त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माके नाम, आणि ह्याचं आता हे तिसरं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे.
1: तेव्हा 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AI

0: केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:05 झालेत. आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपला आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. गीतकार होते सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके आणि चित्रपट धाकटी सून.
1: दहा लाखांची लॉटरी मला.

0: संसाराची 12 सूत्र या चित्रपटातली. संगीतकार होते R.D. बर्मन आणि गायिका आशा भोसले.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9435373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

एक फूल चार हाफ या चित्रपटातलं अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते पुरुषोत्तम बेर्डे आणि विवेक आपटे आणि गायक कलाकार विनय मांडके, रवींद्र साठे, अशोक हंडे आणि सहकारी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या युगुल स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शब्दरचना होती अण्णा देऊळगावकर यांची, संगीतकार अनिल मोहिले आणि चित्रपट खट्याळ सासू नाठाळ सून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, हमाल दे धमाल या चित्रपटासाठी. गीतकार विवेक आपटे आणि संगीतकार अनिल मोहिले.

0: थरथरा चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत स्वरबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी आणि गायलं होतं आनंद शिंदे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी. श्रोतेहो, या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करतोय प्रायोजित कार्यक्रम. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग

0: तेरेनाम चित्रपटातलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकारी, संगीतकार हिमेश रेशमिया.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे.
1: बरोबर.
2: त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माँ के नाम आणि ह्याचं आता हे 3रं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे.
1: तेव्हा 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: रसिक हो, नातेसंबंध, महत्वाकांक्षा, यश आणि न्याय यांचा वेध घेणारा वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे ऐतराज. या चित्रपटात एका यशस्वी तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे उभ्या राहिलेल्या संघर्षाची कथा आहे. खोटे आरोप, सत्यासाठीची लढाई आणि नात्यांमधील विश्वास याचं प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आलंय. आणि रसिक हो, विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा यांनी साकारलेली महत्वाकांक्षी आणि नकारात्मक छटा असलेली व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतली सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली.

0: ऐतराज चित्रपटातलं अदनान सामी आणि सुनिधी चौहान याच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती समीर यांची आणि ही रचना स्वरबद्ध केली होती हिमेश रेशमिया यांनी.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रोते हो, प्रेमाला नेहमीच मोठ्या शब्दांची किंवा दिखाव्याची गरज नसते। साधेपणा, विश्वास आणि मनापासून केलेली साथ यातूनही प्रेमाची सुंदर कहाणी फुलू शकते। अशीच हळुवार भावस्पर्शी प्रेमकथा उलगडणारा चित्रपट म्हणजे रब ने बना दी जोडी।

ही गीतरचना होती जयदीप साहनी यांची, संगीतकार सलीम सुलेमान. रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आज दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उद्योग लक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची मुलाखत, तसंच स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा नक्की ऐका दुपारी 12 वनिता मंडळाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रहस्य, थरार, आंतरराष्ट्रीय गुप्त मोहिमा आणि दमदार ॲक्शन यांचा रोमांचक मिलाफ आपल्याला अनुभवायचा असेल तर एजंट विनोद हा चित्रपट नक्की पाहायला हवा.

नंदिनी श्रीकर मुआज्जम रिजवान शादाब फरीदी अल्तमश फरीदी आणि शबाब साबरी यांनी गायलेलं एजंट विनोद चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते निलेश मिश्रा आणि संगीतकार प्रीतम.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: धमाल विनोद, भरपूर ॲक्शन्स, रंगतदार प्रसंग आणि जोडीला धमाकेदार संगीत यांचा मनोरंजक मेळ म्हणजे खिलाडी 786. खिलाडी मालिकेतील हा चित्रपट विनोद, गैरसमज, प्रेम आणि ॲक्शन्स यांची धमाल सफर घडवतो. हलक्या फुलक्या शैलीत सादर केलेली कथा आणि अक्षय कुमार यांचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ऐकूया याच चित्रपटातलं एक गीत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्त्वाचं योगदान आहे. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योग लक्ष्मी, स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योग लक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संखे मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संखे या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP जैन हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडचं CPA, CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोशी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितले की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय

0: जस्ट लव व्हाट आई एम डूइंग.
1: जे काम करतात आनंद
0: आहे, खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
1: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
0: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट? तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही MSME साठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो. आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे, कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट? कारण का व्हॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs, कारण का MSMEsमध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल, तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs.
1: बरं मॅडम, KVR टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: KVR टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, IoT डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, विजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता MSMEsना खूप एनकरेज करते मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं आहे, तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं,
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रीडिंग येतं ते रीडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा IoT कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसे जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं ॲडॉप्शन आहे, पण ॲडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी

0: की आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाही आहे, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी. तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे, तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेज बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन. PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर, किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण ते डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात.
1: बरं,
0: सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही, तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो, आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं,
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, सगळीकडेच वापर होतोय. आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ॲक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो, आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात, डिफाईन्ड थ्रेशोल्ड, ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे, तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही आहे, वॉटर पण असतं, नॉईज पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग, पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईज, एनर्जी ह्यावर बेटर नियंत्रण, कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगाल?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी

0: आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो, तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपरवर कम्प्युटरवर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग, म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये, आणि हा जो डिस्टन्स आहे शॉप फ्लोअर टू बोर्डरूम, तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं,
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोऍक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो, मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन मध्ये तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ET वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ET मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना ऑन्टरप्रिन्युअरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात, तर ऑन्टरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम्स सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह वाढतो,
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं July 22-25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की

0: मला खूप एन्थुसियाझम वाटतं, रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसियाझम वाटतं. अरे हे पण खाऊ शकतो, हे पण करू शकतो,
1: उत्साह आहे तितका.
0: या
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय तर हे टीमवर्क शिवाय अशक्य आहे. तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही. कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करत.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे. तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्याबाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: हा, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात.
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच सेलिब्रेट वगैरे करत.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचं, कस्टमरकडनं शिकायचं. कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे. आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे. आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स. पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं, त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड. तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय, आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचं आहे, डस्ट मॉनिटरिंगचं आहे, तर आम्हाला ऑलरेडी

0: त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचं,
0: पुढे वाढवायचे. सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी इन फॅक्टरीज.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
1: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा विजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संखे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरून जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदाताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात, तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
3: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता, लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण मला लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही चालत, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे, त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
2: आणि तात्काळ जरा
3: तात्काळ हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
2: बरं.
3: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात, खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर या संबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी, मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते,
2: मन एकाग्र होतो.
3: त्याच्यानंतर मग आमची IPHची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे IPHची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
2: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
3: सांगू. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया.

0: देवराया.
1: किती सुंदर आहे मागणं हे.
0: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कुणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाही आहे. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कुणाला जास्ती वेळ लागेल, कुणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कुणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाहीये त्याचा मी प्रयत्न करीन, पण इथे चढाओढ या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही. असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा,
0: अशी आता प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
0: अगदी अगदी, प्रश्न असतो.
1: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
0: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
1: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम करणं.
0: तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा, की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजले, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज, आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसा काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम दक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बर,
0: हा म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
1: काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या हाताने, अजिबात ग्रीप मिळत
0: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाहीये पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले, डाव्या हातात घालणं, उद्या उलट करून बघा.
1: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
0: अगदी. आणि हे करायचे सतत. आता बघा हा, आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. हा, जे काय असतं ते 2 बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
1: खरंय,
0: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
1: अच्छा.
0: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
1: पण अक्षर वेडवाकडे येईल ना सुरुवात,
0: येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बू अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवानी मी सांगते की अक्षर सुधारत आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
1: त्या बाद आहे बर,
0: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाहीये. त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाहीये. प्रयत्न महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: तर तो सुद्धा मेंदू

0: तुला एक व्यायाम आहे त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी असायची आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
1: बरेचसे नंबर
0: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येत.
1: वाईट आहे ही गोष्ट.
0: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाची घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचंय, किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीट घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली, नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना, आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेला असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कुणाचे वाढदिवस, धोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी तर कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचो, आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता,
1: आता तेवढी
0: पुरायची तेवढी, आता 1,25 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. शाळकरी मुलं लिहितात पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 लाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा,
0: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
1: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली, तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं चित्रपट आई पाहिजे आणि संगीतकार अशोक पत्की.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती दफावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

निशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सुधीर मुघे यांची होती आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी

आशा भोसले आणि सहगायिकांनी गायलेलं पुढचं पाऊल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत होतं, संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. थोड्याच वेळात 1:30 प्रसारित होईल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी

0: जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचं विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ओपोजिशन हो सरकार के हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी

0: समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते, तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेईवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12 तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40:30 झालेत. सातारा जिल्हा वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली. ऊस उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI हा नवीन पर्याय आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, शक्यता यांसह वातावरणातील पुढच्या 14 होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात 40% बचत होऊन ऊस उत्पादनात 35-40% वाढ होऊ शकते असंही देसाई यांनी सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण द्यावं अशाही सूचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 38,390 शेतकऱ्यांच्या 41,421 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांची निवड होऊन संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 702 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली. यानुसार सर्व विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावांनुसार जिल्हाभरात करण्याच्या विविध विकास कामांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरनंतर सर्व कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या या रेतन योजनेतून मादी वासरांची पैदास करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 7,181 जनावरांवर कृत्रिम रेतन करण्यात आलं आहे. त्यातून मादी वासरांची पैदास झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होत असून यासाठी सातारा जिल्हा परिषदेने 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 20% अनुदानावर फक्त 181 रुपयात हे कृत्रिम रेतन शेतकऱ्यांच्या पशुधनाला पुरवलं जात आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 1013 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर सुरू झाली आहे. यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदार यादीचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी अद्ययावत केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक आणि मतदानासाठीची प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यानुसार 705 लाभार्थींची निवड करण्यात आली असून त्यांना 10,60,00,000 रुपयांचं अनुदान असणारी आधुनिक शेती उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 5 पुलांच्या कामासाठी 30,71,00,000 निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कराड तालुक्यातील 1 आणि खटाव तालुक्यातील 4 पुलांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अजूनही 38 जुन्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठीचा पाठपुरावा शासनाकडे जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्वाचे ठरणारे संशोधन महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी परिसरात झालं आहे. या संशोधनादरम्यान ओबेरेनियका चंद्रशेखराणी या दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली. वनभ्रमंतीदरम्यान वनसंशोधकांना ही वनस्पती आढळली. 1900 या वनस्पतीची नोंद पहिल्यांदा आढळली होती. यानंतर तिचं अस्तित्व पुन्हा आढळलेलं नव्हतं. 125 वर्षांनंतर ती पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातच आढळली आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: मंजरी गोखले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: 1:55 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद.
1: तेलेजू आणि इतर बालनाट्य हे डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या एकंदरीत 8 बालनाटकांच्या संहितेचं पुस्तक आहे. गेली 25 वर्ष बालनाट्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या डॉक्टर मीरा शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून मांडलं आहे की अलीकडची मुलं ही आपण समजतो तशी निरागस अनभिज्ञ नाहीत, तर ती अद्भुत रम्यतेपेक्षा वास्तववादाच्या अधिक जवळची आहेत हे लक्षात आलं होतं. त्यामुळे मी वास्तववादी संहिताच निवडत असे. या पुस्तकातील सर्वच संहिता या वास्तववादी आहेत. केवळ बुद्धी नाही तर भाग्यसुद्धा बरोबरीने लागतं हा संदेश भाग्यदेवता या नाटकातून दिलेला आहे.

सहसा नाटकांमध्ये न दिसणारा एक वेगळा विषय ते ले जू या नाटकातून हाताळलेला आहे. कुमारिकेला देवी म्हणून पूजण्याची प्रथा आहे, पण या देवीला कुटुंबापासून कसं दूर राहायला लागतं, काय त्यागावं लागतं हे या नाटकातून जाणून घेता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना देवत्व किंवा कोणतंही महत्त्वाचं पद पुरस्कार मिळवून द्यायचं या हेतूनं त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका हा महत्त्वाचा संदेश या नाटकातून अतिशय चतुराईनं दिलेला आहे. आजकालच्या मुलांना वड पिंपळ हे वृक्ष माहीत असतात, परंतु या नाटकात कॅशिया शतपर्णी अशोक असे वृक्ष आणल्यामुळे आणि तेच आपसातील संवादातून

0: बालनाट्यांची मांडणी केली आहे. आजच्या काळात मुलं वाचत नाहीत अशी तक्रार शिक्षक पालक सगळेच करत असतात. या पार्श्वभूमीवर ते मनापासून वाचतील आणि वाचून त्यातील संस्कार स्वतःत भिनवतील अशा स्वरूपाचं काहीतरी मुलांना देणं गरजेचं आहे. या उद्देशानं सकारात्मकतेनं लिहिलेली ही नाटकं आहेत. तर आजच्या काळातील वास्तववादी बालनाट्य वाचायला मुलांना आवडतीलच, परंतु त्याचा प्रयोगही करायला आवडेल. फक्त त्यासाठी लेखिकेची परवानगी घेण्याची गरज मात्र आहे.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर मीरा शेंडगे यांच्या तेलेजू आणि इतर बालनाट्य या नाटकांचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला नाट्यभेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, हुमणी ही बहुभक्षी कीड अनेक महत्त्वाच्या पिकांसाठी नुकसानकारक ठरते. या किडीची अंडी अळी कोश अवस्था भूमिगत असल्याने तिचं नियंत्रण करणं अवघड जातं. हुमणी अळीच्या भारतामध्ये सुमारे 300 प्रजातींची नोंद आहे. या किडीचे प्रौढ भुंगेरे आणि अळी यांच्या खाद्यवनस्पती या वेगवेगळ्या आहेत. या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची काही कारणं आहेत. ती म्हणजे लागवडीखाली आलेलं पडिक्षेत्र, जंगलतोड, मशागतीय पद्धतींचा अभाव, शेतात शेणखताचा वापर करताना योग्य काळजी न घेणं, नियंत्रणासाठी गावपातळीवर सामुदायिक नियंत्रण पद्धतींचा अभाव, वर्षभर असलेलं अनुकूल वातावरण, बागायती पिकांमध्ये सतत असणारा ओलावा आणि अन्नपुरवठा, ही सगळी या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणं आहेत. म्हणजे या किडीचं व्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीनं केलं पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे मशागतीय पद्धत. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीमधील सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे पृष्ठभागावर येतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने ते मरतात किंवा कीटकभक्षीय पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे ते नष्ट होतात. उघड्या पडलेल्या सुप्तावस्थेतील किडी गोळा करून

खताचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करावी. शेणखतात हुमणीच्या अंडी अळ्या कोश आढळल्यास त्या वेचून त्यांचा बंदोबस्त करावा. त्यानंतरची पद्धत आहे ती म्हणजे यांत्रिक पद्धत. मंडई मे ते जून महिन्यांमध्ये साधारणतः 30 ते 40 मिलीमीटर इतका पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रौढ भुंगेरे, कडुनिंब, बाभूळ, बोर यासारख्या झाडांवर समूहाने गोळा होतात. यावेळेत या झाडावर जमा झालेले भुंगेरे बांबूच्या काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि गोळा करून डिझेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नायनाट करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी गाव पातळीवर सामुदायिकरित्या करणं गरजेचं आहे. यानंतर प्रकाश सापळ्यांचा वापर. मंडई झाडाखाली हेक्टरी 1 याप्रमाणे 1 प्रकाश सापळा लावावा. प्रकाश सापळ्यात अडकलेले भुंगेरे डिझेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. त्यानंतर कामगंध सापळ्याचा वापर करावा. हेलोट्रिकिया सेराटा आणि होलोट्रॅकिया कॉन्फिगुनिया या प्रजातींचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रकाश सापळ्याशेजारी कामगंध सापळे लावून त्यात हुमणीसाठीचा ल्यूर वापरावा. त्यानंतर जैविक नियंत्रण. मैना, बगळा, कावळा, चिमणी यासारखे कीटकभक्षीय पक्षी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं संवर्धन करावं. तर अशा पद्धतीने हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का, खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झियंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहे ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
2: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं.

0: म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो. म्हणजे ते इंजेक्शन वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाइम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी.
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
0: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
2: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी

0: जागा आपल्याला बघायला मिळते. आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
0: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे. आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 ऐकूया दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
4: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. लोकसभा में लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पेश. विपक्ष के हंगामे के कारण संसद के दोनों सदनों की कार्यवाही बाधित. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने कहा, इतने महत्वपूर्ण मुद्दे पर चर्चा न होने देने से देश में सही संदेश नहीं जाएगा. अमरीका और ईरान के सैन्य हमले रुकने के बाद वैश्विक कच्चे तेल की कीमतों में लगभग 6% की गिरावट. बंगाल की खाड़ी के ऊपर हवा का गहरा दबाव बनने से उड़ीसा, छत्तीसगढ़ और पश्चिम बंगाल के गंगा क्षेत्रों में मूसलाधार वर्षा का अनुमान. ईशा सिंह ने ISSF विश्व कप निशानेबाजी में महिलाओं की 25 मीटर पिस्टल स्पर्धा में स्वर्ण पदक जीता. मनु भाकर को कांस्य पदक. और 22वीं राष्ट्रमंडल टेबल टेनिस चैंपियनशिप नई दिल्ली में शुरू. अब समाचार विस्तार से. लोकसभा में आज लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पेश किया गया. पहले स्थगन के बाद सदन की कार्यवाही फिर शुरू होने पर कार्मिक, लोक शिकायत और पेंशन राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह ने ये विधेयक सदन में प्रस्तुत किया.
5: मैं लोक परीक्षा अनुचित साधन निवारण विधेयक 2024 में संशोधन करने के लिए लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 प्रस्तुत करने का प्रस्ताव रखता हूँ.
4: विधेयक पेश किए जाने के दौरान विपक्षी सदस्यों ने नीट मुद्दे पर विद्यार्थियों के विरोध प्रदर्शन के दौरान पुलिस की कथित कार्रवाई पर चर्चा की मांग करते हुए हंगामा किया. इस पर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने कहा कि परीक्षा सुधार की दिशा में ये विधेयक पहला महत्वपूर्ण कदम है और इस पर व्यापक चर्चा होनी चाहिए, लेकिन हंगामा जारी रहने पर सदन की कार्यवाही स्थगित कर दी गई. ब्यौरा हमारे संवाददाता से.
6: यह विधेयक परीक्षा व्यवस्था में पारदर्शिता, निष्पक्षता और लोगों का भरोसा बनाए रखने के लिए लाया गया है. इसका उद्देश्य छात्रों के भविष्य

आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग. विलंबित गत 3 तालात, मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ दिलशाद खान यांची. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचं इसराज वादन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग त्यांना तबला साथ दिलशाद खान यांनी केली.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत. सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही

कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही, असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू

मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठणीतल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ

0: 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूद, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

40 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता मराठीतून ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 थांबवण्यात आलं. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांमधल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली आणि तो 76,836 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आजच्या या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपट संगीत. सुरुवात करत आहोत नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रणित कुलकर्णी यांच्या या गीताने.

0: देऊळबंद या चित्रपटातली ही रचना होती. शंकर महादेवन आणि सहकलाकारांनी हे गीत गायलं होतं. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.
0: श्रोते हो, उद्या प्रसारित होणाऱ्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संत गोरा कुंभार यांच्याविषयी. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. नटरंग या चित्रपटातलं हे गीत गुरु ठाकूर यांचं.

बेला शेंडे, अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे होतं गुरु ठाकूर यांचं गीत नटरंग या चित्रपटातलं. संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात आता चंद्रमुखी या चित्रपटासाठी ऐकूया अजय अतुल यांनीच संगीतबद्ध केलेली गीतरचना.

चंद्रमुखी या चित्रपटातलं हे होतं गुरु ठाकूर यांचं गीत. मधुरा दातार प्रियांका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांनी हे गीत गायलं होतं. श्रोतेहो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे आहे ती सध्या काय करते या चित्रपटातलं गीत, गायिका आर्या आंबेकर.

विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत होतं ती सध्या काय करते या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वजीत जोशी यांनी. गीतसंध्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वैभव देशमुख यांची गीतरचना लालबागची राणी या चित्रपटातली.

वैशाली माडे आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी हे गीत गायलं होतं लालबागची राणी या चित्रपटासाठी. रचना होती वैभव देशमुख यांची, संगीतबद्ध केली होती रोहित नागभिडे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.

यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

0: हाय फ्रेंड्स, यो वणीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: चल पडा है तेरे संग.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही. मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं. आणि यात काहीच गैर नाहीये, कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाहीत. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते

स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते, पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलं आहे आणि ते प्रेरणादायीही आहे, पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे, पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे, पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधीकधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय, किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाही आहे. संगीत ही साधना आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही, तो आपल्या

मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो. आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू आणि उदित नारायण यांनी हे गीत गायलं होतं दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी. कार्यक्रमात यानंतर राज या चित्रपटातलं गीत, रचना पुन्हा एकदा समीर यांची.

समीर यांचं हे गीत आपण ऐकलं राज या चित्रपटासाठी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना गायली होती अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी. श्रोतेहो गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

हिंदी सुगम संगीताचा. 8:30 वाजता संसद समीक्षा, 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद निषाद खान यांनी सतारीवर सादर केलेला राग चांदनी कल्याण. 6:05 उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये आपण ऐकाल औषधी वनस्पती लागवडीविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा 6:55 7:00 वाजता आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:50 उद्या 8:40 आमच्या संतवाणी या मालिकेचा 11वा भाग प्रसारित होईल. उद्या आपण ऐकू शकाल संत गोरा कुंभार यांच्याविषयी. लेखन अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे. उद्या 9:00 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग याविषयी अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 वाजता उद्या दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या यामध्ये आपण ऐकाल आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलंय कोमल कुंभार यांनी. तसंच या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची मुलाखत. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 तर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाची वेळ आहे 1:55 दुपारी. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दरम्यान दुपारी 2:00 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युववाणी युवक दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या यामध्ये आपण ऐकू शकाल पाऊस आणि गाणी. 6:10 गीतबहार. 6:30 वाजता आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 गझल. उद्या रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. तसंच 10:00 वाजता संसदेच्या प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं समालोचन, याचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी लेखन जान्हवी भागवत यांचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य जान्हवी भागवत आणि संपदा जोशी सादरकर्ते विवेक वानखडे
5: रसिक हो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी लेखन जान्हवी भागवत निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोतेहो, मी जान्हवी
1: आणि मी संपदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: श्रोतेहो, नुकतीच आषाढी एकादशी आपण साजरी केली.
1: या एकादशीच्या निमित्त अवघ्या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पायी दिंड्या पंढरपूरला पोहोचल्या.
0: दरवर्षी लाखो वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होतात.
1: या दिवसात अवघा महाराष्ट्र भक्तिरसात नाहून निघालेला असतो.
0: विठुरायाच्या भेटीचे वेध लागलेले असतात. कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय आणि त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेतोय असं होऊन गेलेलं असतं.
1: आणि पंढरीचा राणा विठुराया तो सुद्धा भक्तांची आतुरतेनं वाट पाहत असतो.
0: या वारीत कोणताही भेदभाव नसतो,
1: असतो फक्त विठ्ठल नामाचा गजर.
0: 15-20 दिवस पायी चालत टाळ मृदुंगांच्या गजरात अभंगाच्या साथीनं ही वारी पुढे सरकत असते.
1: आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असलेली पालखी तर देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेली पालखी घेऊन ही वारी पंढरपूरला निघालेली असते.
0: या पालख्यांसोबत लाखो भाविक मार्गक्रमणा करत असतात.
1: श्रोतेहो, या वारीची परंपरा खूप जुनी आहे.
0: 13व्या शतकातली ही परंपरा असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेखही आहे.
0: या वारीतून सामाजिक ऐक्य, सद्भाव जपला जातो.
1: भेदभावाला इथे थारा नसतो.
0: या वारीच्या दरम्यान होणारा रिंगण सोहळा हे वारीचं वैशिष्ट्य मानलं जातं.
1: या वारीचं नियोजनही खूप सुबक आणि उत्कृष्ट असतं.
0: लाखो वारकरी या वारीला जात असले तरी कुठेही अव्यवस्था, अनाचार या वारीत आपल्याला आढळत नाही.
1: अतिशय शिस्तबद्धपणे या दिंड्या आपला मार्ग आक्रमित असतात.
0: या दिंड्या पंढरपुरात जाऊन विसावतात.
1: चंद्रभागेत आंघोळ करून विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी डोळे आसावलेले असतात.
0: त्या पंढरीच्या रायाला, भक्तांच्या माऊलीला फक्त डोळे भरून पाहावं ही आस लागलेली असते.
1: गाभाऱ्यातल्या त्या विठू माऊलीच्या रूपाकडे पाहताना भक्त तल्लीन होऊन जातात, भान हरपून जातं.
0: याचसाठी केला होता अट्टाहास अशी अवस्था होऊन जाते.
1: तिकडे समोरून विठुरायाही त्या भक्तांकडे वात्सल्य भावनेनं पाहत असतो.
0: त्याच्यासमोर त्याच्या लेकरांचा भरलेला हा मेळावा पाहून त्यालाही मनस्वी आनंद झालेला असतो.
1: पूर्ण वर्षभर त्यानंही त्याच्या लेकरांची वाट पाहिलेली असते.
0: त्याच्या लेकरांच्या येण्यानं त्याची नगरी गजबजून गेलेली असते.
1: या भेटीचा त्याला झालेला आनंद त्याच्या मुखावर झळकत असतो.
0: त्याच्या मंद स्मितातून तो पाझरत असतो.
1: एकादशीचा अख्खा दिवस गजबजलेला असतो.
0: भक्तांबरोबर विठुरायाही आता श्रमलेला असतो.
1: पण हे श्रम दोघांनाही जाणवत नसतात,
0: कारण इतके दिवसांनी झालेली ही भेट श्रम विसरायला लावणारी असते.
1: आणि मग दिवस येतो निरोपाचा.
0: एकादशीनंतर येणारी गुरुपौर्णिमा, त्या दिवशी महाद्वारकाला साजरा केला जातो आणि वारी परतीच्या मार्गाला लागते.
1: काल्याचं कीर्तन झाल्यावर या परतवारीची सुरुवात होते.
0: श्रोते हो, ही असते वैराग्यवारी.
1: पंढरपुरात येताना असते ती ऐश्वर्यवारी.
0: या वारी

0: सर्व वारकरी मंडळींची राहण्याची जेवणाची सोय मुक्कामाच्या विविध ठिकाणी अत्यंत उत्तमरित्या केलेली असते.
1: पण परत वारीच्या वेळी अशी सोय होईलच असं नसतं.
0: या वारीचा वेगही जास्त असतो.
1: मुक्कामाची ठिकाणंही कमी असतात.
0: सुधीर महाबळांनी परतवारी नावाचं पुस्तक लिहिलंय.
1: त्यात त्यांनी म्हटलंय की लाखो वारकरी विठुरायाच्या जयघोषात पंढरपुराकडे जाताना जी ऐश्वर्यवारी वाटते तीच वारी परतताना जेमतेम काही शेकडा वारकऱ्यांच्या साथीनं वैराग्यवारी वाटते.
0: तर श्रोते हो, हे आपण वारीविषयी, वारकऱ्यांविषयी आणि पंढरपुरातल्या एकादशीच्या प्रसन्न चैतन्यमयी वातावरणाविषयी बोललो.
1: पण सुधीर महाबळांनी म्हटलंय तसं ऐश्वर्यवारी ते वैराग्यवारी हा प्रवासातला बदल वारकऱ्यांना जसा जाणवतो
0: तसाच तो विठुरायालाही जाणवत असेल का हो?
1: त्याच्या नगरीत आलेली त्याची ही लेकरं, त्यांचा उत्साह, त्यांच्या भेटीनं सुखावलेलं त्याचं मन या लेकरांना निरोप देताना किती दुःखी होत असेल ना?
0: लेकरांच्या परत जाण्यानं वाटणारं दुःख, येणारी निराशा, एकटेपणा हे विठुरायालाही जाणवत असेल का हो?
1: तुम्ही म्हणाल तो तर सर्व जगाचा त्राता आहे, सर्वांची दुःख हरण करणारा आहे. त्याला कशी काय निराशा येणार, कसं काय दुःख वाटणार?
0: श्रोते हो, तुमच्या मनात आलेला हा विचारही योग्य आहे. पण आपण प्रत्येक गोष्टीत सजीवता पाहतो तेव्हा ती गोष्ट वस्तूही आपल्याशी बोलायला लागते.
1: आणि हा तर पंढरीचा राया, त्याचं मनही कुणीतरी जाणून घ्यायला पाहिजेच ना?
0: आणि श्रोते हो, अशा वेळी त्याच्या मनात काय येत असेल हे जाणून लिहिलेली कविता आम्हाला सापडली.
1: तीच आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.
0: ही कविता ऐकल्यानंतर विठुरायाच्या मनातले भाव तुम्हालाही नक्कीच उमगतील.
1: श्रोते हो, ही कविता लिहिली आहे सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, नाटककार आणि गायिका योगिनी जोगळेकर यांनी.
0: या कवितेमागची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी म्हटलंय,
1: त्यांची आई आणि त्या आषाढी एकादशी होऊन गेल्यानंतर पंढरपूरला गेल्या होत्या. त्यावेळी आईनं त्यांना म्हटलं होतं,
0: योगिनी, पंढरपूरला उतरताना तू वारकऱ्याचे डोळे लावून चल, तरच तुला पंढरपूर आणि विठोबा उमगेल.
1: त्यामुळे गाडीतून उतरल्या उतरल्या आपल्या आईप्रमाणेच त्यांनी सुद्धा पायतळीची माती भाळी लावली होती.
0: समोरच कोणीतरी वारकरी एकतारीवर अभंग गात होता
1: आणि या भक्तिमय वातावरणात ही कविता त्यांना सुचली.
0: आषाढी ग झाल्यावरी जाता पंढरीच्या वाटे, आषाढी ग झाल्यावरी जाता पंढरीच्या वाटे.
1: दिंडी माझी सांडलेला आर्त अभंग तो भेटे, दिंडी माझी सांडलेला आर्त अभंग तो भेटे.
0: श्रोते हो, नाम गजरात अभंगाच्या साथीनं चाललेल्या दिंडीतला तो अभंग, ते भक्तिमय वातावरण आपण त्या नजरेनं पाहिलं तरच आपल्याला सापडेल.
1: या दिंड्या परत जाऊन काहीच दिवस झालेत, त्यामुळे या दिंडीतून उधळलेला गुलाल रस्त्यावर अजून तसाच पडू नये. तो पाहताना त्या म्हणतात,
0: आषाढी ग झाल्यावरी काय डौल पंढरीचा, आषाढी ग झाल्यावरी काय डौल पंढरीचा.
1: वेड्या वाकड्या वाटेला शेला गुलाल बुक्क्याचा, वेड्या वाकड्या वाटेला शेला गुलाल बुक्क्याचा.
0: आषाढी ग झाल्यावरी फुटे वाळूत हिरवळ, आषाढी ग झाल्यावरी फुटे वाळूत हिरवळ.
1: तिथे लोळले घोळले कथा कीर्तनाचे जळ, तिथे लोळले घोळले कथा कीर्तनाचे जळ.
0: श्रोते हो, त्यांनी भक्तिमय अंतःकरणानं पाहिल्यानं त्यांना तिथल्या कणाकणात ही वारी आणि पांडुरंग भेटला.
1: नंतर त्या चंद्रभागेवर पाय धुण्यासाठी गेल्या असता त्यांची आई त्यांना म्हणाली,
0: वर्षा ऋतूनं नदी फुगलीये ना?
1: त्यावर त्या तंद्रीतच म्हणाल्या,
0: आषाढी ग झाल्यावरी चंद्रभागा धुंद फुंद, आषाढी ग झाल्यावरी चंद्रभागा धुंद फुंद.
1: मेघ भक्तीचे वोळले त्यांचा स्मरुनी आनंद, मेघ भक्तीचे वोळले त्यांचा स्मरुनी आनंद.
0: नंतर तुळशीच्या सुकलेल्या विखुरलेल्या माळा त्यांच्या दृष्टीस पडतात, म्हणून त्या म्हणतात,
1: आषाढी ग झाल्यावरी माळा तुळशीच्या हिमपुटी, आषाढी ग झाल्यावरी माळा तुळशीच्या हिमपुटी.
0: नाही म्हणती ललाटी विठ्ठलाची गळा भेटी, नाही म्हणती ललाटी विठ्ठलाची गळा भेटी.
1: पुढे प्रसादाच्या दुकानापाशी त्या गेल्या असता पायाशी मुंग्यांची मोठी रांग

0: पाहिल्यावर त्यांच्या आईनं ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
1: पण योगिनीबाईंच्या मनात मात्र कवितेच्या ओळी साकारत होत्या आणि पूर्णपणे वारीनंतरचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं. म्हणून त्यांनी मग पुढच्या ओळी लिहिल्या.
0: आषाढी ग झाल्यावरी रांगा मुंग्यांच्या भेटती. आषाढी ग झाल्यावरी रांगा मुंग्यांच्या भेटती.
1: गतजन्मी वारकरी आता प्रसाद शोधती. गतजन्मी वारकरी आता प्रसाद शोधती.
0: श्रोते हो, किती सुंदर वर्णन केलंय ना. गेल्या जन्मी असलेले वारकरी या जन्मात मुंग्या झाल्यावर सुद्धा इथे पंढरीतच येत आहेत आणि ते सुद्धा प्रसाद शोधतायत.
1: आणि त्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलीय.
0: खरं श्रोते हो, या ओळी वाचल्यावर अंगावर अक्षरशः शहारा आला. इतकं सुंदर मनाच्या गाभाऱ्यातलं कोणी कसं काय लिहू शकतं असं वाटून गेलं.
1: श्रोते हो, कदाचित हीच अनुभूती तुम्हालाही आली असेल. नंतर त्या म्हणतात,
0: आषाढी ग झाल्यावरी जाता आज गाभाऱ्यात. आषाढी ग झाल्यावरी जाता आज गाभाऱ्यात.
1: एक हुंदक ऐकोनी झाले चकित स्तंभित. एक हुंदक ऐकोनी झाले चकित स्तंभित.
0: एका विठ्ठला वाचोनी गाभाऱ्यात कोणी नसे. एका विठ्ठला वाचोनी गाभाऱ्यात कोणी नसे.
1: सखे जीवीचे जाती देव आज वेडे पिसे. सखे जीवीचे जाती देव आज वेडे पिसे.
0: श्रोते हो, परमप्रिय भक्त निघून गेल्यानंतर विठ्ठलाची मनोवस्था, त्याचं एकटेपण अगदी नेमकेपणानं योगिनीबाईंनी या ओळीतून व्यक्त केलंय.
1: शेवटच्या या ओळी वाचताना ऐकताना उदासीनता, एकटेपणा याचा अनुभव आपल्यालाही येतो आणि आपणही हळवे होऊन जातो.
0: तर श्रोते हो, अशी ही आषाढी एकादशीनंतर विठ्ठलाच्या भूमिकेतून लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
1: आणि वारीनंतरचा उदास विठुरायाही या कवितेतून तुम्हाला भेटला असेल.

मने उघडनी बघया शूरपण केली दशा श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा मी सलोचने उघडनी बघया

0: रेखेच्या भूमिकेतून त्यांनी हे गाणं गायलंय.
1: तिच्या मनातला राग, उद्विग्नता, सुडाची भावना त्याने आपल्या गायनातून तंतोतंत व्यक्त केलीय.
0: खुद्द सुधीर फडके यांनी त्यांच्या गाण्याविषयी बोलताना दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात सांगितलं होतं,
1: सूड घे त्याचा लंकापती हे गाणं जोपर्यंत योगिनीबाई आहेत तोपर्यंत दुसऱ्या कुणीही गाऊ नये.
0: श्रोते हो, यासारखा दुसरा मोठा गौरव असणारच नाही.
1: योगिनी जोगळेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.
0: गायन, लेखन, विशेषतः नाट्यलेखन त्यांनी केलं.
1: 6 ऑगस्ट 1925 जन्मलेल्या योगिनी जोगळेकर या अतिशय प्रतिभावान लेखिका होत्या.
0: त्यांनी जवळपास 116 पुस्तकं लिहिली.
1: यामध्ये कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटकं आणि कवितांचा समावेश आहे.
0: त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, त्यातली गुंतागुंत, सामाजिक प्रश्न आणि स्त्रीच्या अंतर्मनातील भावनांचा संवेदनशीलतेने वेध घेतलेला आपल्याला दिसतो.
1: लेखनाचा कुठेही तोल ढळू न देणारी त्यांची साहित्यकृती म्हणूनच वाचकांना आवडते.
0: अष्टैका आणि उठाव या त्यांच्या खास गाजलेल्या कादंबऱ्या.
1: वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी संगीत शिकण्याला प्रारंभ केला.
0: आकाशवाणी आणि खासगी बैठकांसाठीही त्यांनी गायन केलं.
1: बालवयातच त्यांची कवितेशी मैत्री झाली.
0: शालेय वयातच त्यांनी नाटकात भूमिका केली.
1: शिक्षण घेत असतानाच संगीत, लेखन, अभिनय, वक्तृत्व अशा अनेक अंगांनी त्यांचं व्यक्तिमत्व बहरत गेलं.
0: रंगात रंगला श्रीरंग हे त्यांनी लिहिलेलं नाटक विशेष गाजलं.
1: यातली नाट्यपदही त्यांनीच लिहिली होती.
0: ललित कला दर्श या संस्थेच्या पहिल्या स्त्रीलेखिका होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
1: पंडित भास्कर बुवा बखले यांच्या जीवनावर या समहा, तर पंडित राम मराठे यांचं राम प्रहर ही चरित्र त्यांनी लिहिली.
0: झुंजू मुंजू, उलट सुलट, श्रावण, शर्यत,
1: शिलांगण, आविष्कार, देणगी, उपहार,
0: प्राची, उर्मी, मौन, अप्रूप हे त्यांचे काही कथासंग्रह.
1: तर वादळ फूल, नादब्रह्म, प्राजक्ता,
0: द्विदल, हारजीत, निरागस, घरोघरी, गुलबक्षी यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
1: रिमझिम, सूरगंधा, आंबट चिंबट आणि आलापिनी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
0: खंडू खोडसाळे, फुलांचे झेले, वाकडी काकडी, तिळगुळ, गुरुशिष्य यासारखे बालकुमार वाङ्मय
1: आणि रंगात रंगला श्रीरंग, मागील दार, तिसरी घंटा यासारखी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत.
0: तर श्रोते हो, योगिनी जोगळेकर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी
1: आणि त्यांच्या आषाढी ग झाल्यावरी या वेगळ्याच विषयावरच्या कवितेविषयी आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं.
0: आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना,
1: अवश्य कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9495 73 485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, गीत रामायणातलं हे गाणं आपण सुधीर फडके यांच्या आवाजात नेहमीच ऐकतो.
1: पण आकाशवाणी पुणे केंद्रानं मूळ गाणं जे रेकॉर्ड केलं होतं ते योगिनी जोगळेकर यांच्या आवाजातलंय.
0: शूरपण

काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं जान्हवी भागवत यांचं, सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात.

देवदत्त सांबळे आणि सहकलाकारांना आपण ऐकलत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या

0: आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक

पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र

0: उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 kHz FM बँड 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची आजची दुसरी प्रसारण सभा.
3: एकूण व्यवसाय ₹25,000 crore+ अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोवाइडिंग प्रिफर्ड एनवायरमेंट फॉर प्लेस

0: अचीव्हमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलिक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: दहा लाखांची लॉटरी मला.
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: भरड धान्य बाजरी. बाजरीमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. बाजरी कोलेस्टेरॉल कमी करते, तसंच हाडांसाठी उपयुक्त आहे. पोटाचे अल्सर यावरही गुणकारी आहे आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते. बाजरीपासून भाकरी, खिचडी, खाकरा, पराठा, उपमा, इडली, उंडे आणि लाडू हे पदार्थ करता येतात. यामधील पोषक घटक प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे: प्रथिनं 10.96 ग्रॅम, लोह 6.42 मिलीग्रॅम, फॉलेट 36.11 मिलीग्रॅम, ऊर्जा 347.99 किलो कॅलरी, तंतु 11.49 ग्रॅम, कर्बोदक 61.78 ग्रॅम, जीवनसत्व B3.86 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 27.35 मिलीग्रॅम.
7: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
8: कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे.
7: बरोबर.
8: त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माँ के नाम आणि ह्याचं आता हे 3रं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे.
7: तेव्हा 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
9: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम, त्यानंतर 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही पाच राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662

0: च्या सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित विलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गावं असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे, प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायचं. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं GDP कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट विलेजचा एक भाग. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं, अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट विलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असतात आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. त्याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली होती त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची एक पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
0: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 पेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का ये कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया था और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर भारत को जाने, भारत से जुड़े, भारत को जीने की कोशिश करें, भारत को समझें, भारत के गांवों में विकसित होने के लिए कितनी आकांक्षाएं ये गांवों में जाकर पता चलती है। देश पहले, बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको

0: ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहे. आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो, म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो. आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात. ते कोणत्याही एका संघटनेचे एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल, त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल. केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी, त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात. याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठं आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्या हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली. आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: होते हो, विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: ची निर्मिती असलेला कार्यक्रम आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज दिनांक 27 जुलै 2026 आणि दिवस सोमवार. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर आपण जाणून घेणार आहात. तज्ज्ञ आहेत शरद भोरे. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात या अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंबंधित ही माहिती.

नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948 अर्थात 27 जुलै 2026। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नागपूर केंद्राची

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत तज्ज्ञ शरद भुरे सर, जे कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. तर सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की आजकाल रसायनमुक्त शेती हा शब्द आपण वारंवार ऐकतो, तर सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांगाल का की रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज का बनली आहे?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि शेतकरी बंधूंना माझा सस्नेह नमस्कार. तर आज जो आपण विषय घेऊन आलेलो आहोत, रसायनमुक्त शेती ही काळाची गरज का बनलेली आहे, तर बघा शेतकरी बंधूंनो, हा अगदी महत्त्वाचा विषय आज आपल्याला दिसून येतो आहे. आपला कृषीप्रधान देश भारत देश, निम्म्याहून जवळपास अर्धी लोकसंख्या आपल्या ह्या शेतीवर अवलंबून आहे आणि हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात खूप मोठी वाढ आपल्याला झालेली दिसतो आहे, कारण ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. अन्न पुरवठा मिळवून देणे खूप गरजेचं होतं, पण त्यामागे रासायनिक खते, सुधारित वाण आणि सिंचन यांचा खूप मोठा वाटा होता. परंतु काही गेल्या दशकांमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होऊ लागलेला आहे आणि त्याचे परिणाम आज शेतकरी बंधूंनो आपण अनुभवतो आहोत. ते म्हणजे कसे, तर आपल्याला म्हणता येईल की जमिनीत आपल्या शेतीचे कर्ब कमी होत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की उपयुक्त जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये आहेत त्यांची संख्या खूप घटत आहे, जे की आपल्या पिकाला खूप नुकसानकारक आहे समजा. तसेच त्यामुळे काय होत आहे की मातीची जी सुपीकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. एकंदरीतच आपल्याला आपल्या शेतीमधून जे उत्पादन मिळणार आहे तो खूप कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामध्ये काय झालं की उत्पादन जो खर्च आहे तो सातत्याने वाढत आहे दिवसेंदिवस. आपल्याला जे आपले रासायनिक खतं आहेत त्यांची किंमत वाढताना आपल्याला दिसत आहे. कीटकांमध्ये कीटकनाशकांविरुद्ध जी प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण आपल्याला वारंवार कीटकनाशके फवारणी करताना आपण आज शेतकरी बघत आहोत. तर आणि याचा परिणाम काय होत आहे की अन्नामध्ये रासायनिक जे अवशेष आहेत त्यांची समस्या वाढत आहे आणि याचे आरोग्यावर जे दुष्परिणाम आपण जे बघत आहोत ते आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा समतोल या गोष्टीमुळे बिघडत आहे. म्हणूनच आता जास्त रसायने वापरण्यापेक्षा शेतकरी बंधूंनो योग्य तंत्रज्ञान वापरणे हे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
0: अगदी बरोबर, म्हणजेच रसायनमुक्त शेती ही केवळ पर्यावरणाचा विषय नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहे.
1: अगदी बरोबर सर, कारण रसायनमुक्त शेती म्हणजे उत्पादन कमी करणे नव्हे, रसायनमुक्त शेती म्हणजे काय तर मातीला जिवंत ठेवणे, निसर्गातील उपयुक्त जे घटक आहेत त्यांचा योग्य वापर करणे आणि खर्च कमी करून एक शाश्वत उत्पादन घेणे. कारण आज जगभरातील ग्राहक आज सुरक्षित अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण भविष्यामध्ये बाजारपेठही रसायनमुक्त जे उत्पादन मिळत आहे त्याकडे वेगाने वळणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की रसायनयुक्त अन्नामुळे होणारे दुष्परिणाम आणि आपल्या आरोग्यास होणारे त्याचे दुष्परिणाम आपण आज अनुभवतो आहोत, बघतो आहोत.
0: तर सर, मग जैविक तंत्रज्ञान, अनेक शेतकरी हा शब्द ऐकतात पण त्याचा नेमका अर्थ आणि उपयोग समजत नाही त्यांना, त्याबद्दल काय सांगाल?
1: अगदी महत्त्वाचा विषय आहे हा, पण आपण याला एक थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा आपल्या शेतामध्ये लाखो कोटी म्हणजे कोट्यवधी सूक्ष्मजीव आज काम करत आहेत, ते आपल्याला माहीतही नाही आणि दिसतही नाही. बरेचसे लोक

0: शेतकरी लोकांना त्यांचा अनुभव नाही, पण ते जमिनीला खरंच जिवंत ठेवत आहेत. त्यांच्याशिवाय आपली जमीन ही जीवित नाही. आता सूक्ष्मजीव कोणते आहेत किंवा त्यांचा उपयोग काय आहे, तर ते काय करतात, आपल्या जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करून देतात. आणि आपल्या जमिनीमध्ये जे अघुलनशील जे स्फुरद आहे ते विरघळण्याकरिता मदत करतात, जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा लवकर फायदा मिळेल. दुसरे आहे की मुळांच्या ज्या वाढी आहेत त्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहेत. जे पिकाची रोग निर्माण करणाऱ्या बुरशींची शंका आहे त्यांना ते रोखतात. त्याच्यामुळे काय होते की बा जे जमिनीमधून जे बुरशी लागते पिकांना त्यातून थोडीशी सुटका मिळते आपल्या शेतकऱ्यांना किंवा पिकाला. तसेच पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा वाढते. आणि या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वैज्ञानिक पद्धतीने शेतीमध्ये उपयोग करणे म्हणजेच काय आहे, तर जैविक तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान निसर्गावर आधारित आहे, पण त्यामागे आधुनिक विज्ञानाची भक्कम साथ आहे.
1: म्हणजे जैविक तंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक शेती यांच्यामधील एक सुंदर पूल आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: बरोबर सर. कारण आपण एक उदाहरण घेऊया की जसं कडधान्याच्या मुळावरील गाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी बघितल्या असेल, तर बंधूंनो या गाठीमध्ये काय असते, तर रायझोबियम नावाचे जीवाणू राहते. आणि हे जीवाणू काय करतात, तर पिकाला वातावरणातील नत्र उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्याला जो नत्राचा प्रमाण आहे तो कमी प्रमाणात वापरावा लागतो. आणि हेच तर निसर्गाचे विज्ञान आहे. तसेच हे झाले रायझोबियम. त्याचप्रमाणे पुढील आणखी ज्या आपल्याला जैविक घटक आहेत ते आहेत अझोडोबॅक्टर, अझोस्पिरिलियम, PSB ज्याला आपण फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद घुलनशील जे जीवाणू आहेत ते आहेत, मायक्रोराइझा आहे. आणि यांसारखे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात, तर जमिनीची सुपीकता वाढवतात. आणि यामुळे केवळ उत्पादनच नव्हे तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि हेच आपल्याला खूप आज काळाची गरज होऊन गेलेली आहे.
1: सर, मग शेतीचे भविष्य केवळ रसायनांमध्ये नाही तर विज्ञानांवर आधारित जैविक तंत्रज्ञानामध्ये आहे, तर आता याबद्दल काय सांगाल आपण सर?
0: तर शेतकरी बंधूंनो काय असते की जमिनीमध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव एक नैसर्गिकरित्या कार्यरत आहेत. आणि हे जैविक खते म्हणजे अशाच उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाणित स्वरूपातील उत्पादने आहेत. याचा योग्य वापर केल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. आणि काय होते, तर काही प्रमाणात त्यांची गरजही कमी होते. उदाहरणार्थ आपण जरी रायझोबियमचा विचार केला, तर रायझोबियम हे जैविक खत आहे. हे कुठल्या पिकासाठी एक महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर रायझोबियम आहे हा जसा कडधान्य पीक आहे, जे आपले तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे आणि सोयाबीन यासारख्या हे जे कडधान्य पीक आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे काय करते, तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये जे नत्राचे प्रमाण आहे हे वाढवते आणि पिकाला स्थिर प्रमाणात उपलब्ध करून देते. त्याच्यामुळे पिकाला चांगला फायदा होतो. दुसरं आहे की अझोडोबॅक्टर, अझोस्पिरिलियम हे जे जीवाणू आहेत हे कुठल्या पिकामध्ये महत्त्वाचे आहेत, तर हे आहेत भात, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर जी पिकं आहेत जे आपले कडधान्य सोडून ह्या अशा सर्व पिकांना तो नत्र उपलब्ध करून देण्यास मदत करतात. तसेच पुढील सुद्धा एक फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण PSB म्हणतो, ते सुद्धा काय करतात, तर जमिनीतील जे अघुलनशील स्फुरद आहे ते पिकांना उपलब्ध करून देतात. तसेच मायक्रोराइझा आहे हे मुळांची वाढ सुधारून काय करते, तर पाणी आणि अन्नद्रव्याचे शोषण वाढवण्यास खूप मदत करते.
1: तर सर, मग अनेक शेतकरी विचारतात की जैविक खते वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणती?
0: तर बरोबर आहे, आपल्याला जरी जैविक खते हे माहीत झालेले असतील, परंतु यांची वापरण्याची पद्धतसुद्धा आपल्याला माहीत होणे अति आवश्यक आहे. तर जैविक खते वापरण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. आणि पहिली पद्धत अशी म्हणता येईल की जे सर्व शेतकऱ्यांना परिचयाची आहे किंवा ऐकली आहे, बरेचसे शेतकरी करतात किंवा करत नाही, परंतु बियाणे प्रक्रिया ही जी पहिली प्रक्रिया आहे. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार जे जैविक खते आहेत त्यांचा बियाण्यावर वापर किंवा प्रक्रिया केल्यास मुळांजवळ ते काय करतात, तर लवकर जे सूक्ष्मजीव आहेत ते लवकर पोहोचतात आणि रोपांना त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे की रोपांची काय मुळे पाण्यामध्ये बुडवून ठेवणे. हे कुठल्या पिकांना योग्य आहे, तर भातासारख्या पिकांना आपण जे त्यांची ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे भातासारख्या पिकांमध्ये जे रोपे लावण्यापूर्वी आपण ह्या जैव खतांच्या द्रावणामध्ये मुळे काही काळ बुडवल्यास चांगला फायदा मिळतो. तिसरं आहे शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून जमिनीत देणे. म्हणजे कसं की यामुळे काय होते की जमिनीमध्ये सूक्ष्मजीव चांगले स्थिरावतात. एक महत्त्वाची सूचना शेतकरी बंधूंना किंवा ही जी जैविक खते आपण नियमित सावलीत ठेवली पाहिजे आणि ती वापरताना किंवा एखाद्या दुकानातून घेताना ती कालबाह्य नसावीत हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रासायनिक

0: सी नाशकांसोबत ते लगेच मिसळू नये. बरोबर. बरं, हे प्रक्रिया करताना बियाणे प्रक्रिया करते वेळेस किती प्रमाण वापरायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर हे प्रमाण आपल्याला जसे रायझोबियम वगैरे आहे, तर बियाणे प्रक्रिया करताना आपण 25 ग्रॅम रायझोबियम किंवा जे बायोमिक्स आहेत ते प्रति किलो बियाण्याला लावायला पाहिजे. तसेच ट्रायकोडर्मासारखे जे फायदेशीर बुरशी आहे ते जे हानिकारक जमिनीतील बुरशी आहे त्याच्या विरोधी काम करते, तर ते सुद्धा एक शेतकऱ्यांना बियाण्यासोबत लावायला पाहिजे. आणि ती ट्रायकोडर्मा लावण्याचं प्रमाण आहे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. तसेच आपण दुसरी पद्धत बघितली होती की रोपाची मुळे बुडवून ठेवणे, तर अशा वेळेस काय करायची किंवा 500 ग्रॅम जो रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा वगैरे आहे तर तो आपण 5 लिटर पाण्यामध्ये बुडवून त्या द्रावणामध्ये रोपे बुडवायला पाहिजे. आणि आपण तिसरी गोष्ट म्हटलं होतं की शेतीमध्ये आपण शेणखत मिसळायला पाहिजे किंवा फेकून द्यायला पाहिजे, तर याचे प्रमाण कसं राहील तर 5 किलो जो ट्रायकोडर्मा वगैरे आहे तो 500 किलो म्हणजे 5 क्विंटल या शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपण पूर्ण शेतीमध्ये मिसळून द्यावे.
1: सर, मग कीड नियंत्रणासाठी कोणते जैविक पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावेत?
0: कीड नियंत्रण करणे महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जैविक तंत्रज्ञान प्रभावी ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ट्रायकोग्रामा काय आहे की हा परजीवी मित्र कीटक आहे. हा पिकांवरील किडींमध्ये जे अंडे आहे त्यांच्यावर तो भक्षण करतो आणि त्या शत्रुवडींना बाहेरच येऊ देत नाही अंड्यामधून. त्याच्यामुळे काय होते की किडींची वाढ थांबते. मग हे कशावर प्रभावी आहे तर खोडकीड आहे, धानावरील पाने गुंडाळणारी अळी आहे, कपाशीवरील बोंडअळी आहे, सोडोप्टेरा आहे, पाने फळ पोखरणारी जी अळी आहे याच्यावर आहे. तसेच आपण ट्रायकोग्रामा कार्ड जे आहेत याचे प्रमाण कसे आहे तर एकरी काय आहे ते 6 ते 8 कार्ड वापरायला पाहिजे. म्हणजे जे परजीवी आहेत ते 50,000 ते 1,00,000 परजीवी प्रति एकराला किंवा 2.5 ते 5 लाख परजीवी एका एकरामध्ये आपण सोडले तर आपल्याला नियंत्रणास चांगली मदत होते. याची वापरण्याची पद्धत काय आहे तर थोडे लहान तुकडे करायचे या तुकड्यांचे आणि ते सावलीमध्ये म्हणजे झाडाच्या खालच्या बाजूला बांधून घ्यायचे आणि 7-8 दिवसांनी ते बदलत राहायचे. जनरली सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी सोडणे महत्त्वाचे ठरते. दुसरा असा एक आहे की बा क्रायसोपरला, हे मित्र कीटक आहे. हे मित्र कीटक कशावर काम करते तर हे मावा, तुडतुडे, पांढरी माशी हे रस शोषण करणारे जे किडी आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवते. तसेच बेव्हिवेरिया बॅशियाना, मेटेरियाजी मॅनोसोपली आहे, हे बुरशी काय करते तर किडींना संसर्ग करून त्यांचे नियंत्रण करते. तर अशा प्रकारे हे जे जैविक आपल्याला घटक आहेत हे आपल्या किडींना चांगले नियंत्रणात आणू शकतात.
1: सर, मग जैविक कीड नियंत्रणात सापळ्यांचाही मोठा उपयोग होतो, त्याविषयी काय सांगाल?
0: बरोबर. कारण किडे काय करतात तर ह्या सापळ्यांकडे किंवा लाईटकडे ट्रॅप होतात म्हणजे अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यामध्ये फेरोमोन सापळा म्हणजे फेरोमोन ट्रॅप, याच्यामध्ये काय होते की जो नर पतंग आहे मेल तो ह्या फेरोमोन लिवर जे असते गोळी याच्याकडे अट्रॅक्ट, याच्या गंधाकडे खूप अट्रॅक्ट होते. आणि त्याच्यामुळे काय होते की मेल कीड आपण पकडतो आणि त्याच्यामुळे काय होते प्रजनन प्रक्रियेवर आडा येतो. आणि तसेच दुसरे आहे की बा पिवडे चिकट सापडे, याच्यावर पांढरी माशी, मावा आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांच्याकडे तर उपयुक्त असते. तसंच आपल्या सर्वांना माहीत आहे की लाईट ट्रॅप, जे आपण लाईट सुरू ठेवला की त्या लाईटाकडे जसे कीटक येतात त्याप्रमाणे प्रकाश सापडे हे रात्री सक्रिय असणाऱ्या किडींवर नियंत्रण करतात. आणि त्यामुळे काय होते की शेतकऱ्यांना त्या किडीपासून जो प्रादुर्भाव होतो तो टाळता येतो.
1: आता जर आपण खरीपातील प्रमुख पिकांचा विचार केला तर शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा?
0: काय असते शेतकरी बंधून की खरीपामध्ये सध्या भात पीक आहे. भात पिकाला काय रोगमुक्त रोपे वापरणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा मगाशी सांगितल्याप्रमाणे सुडोमोनस वगैरे यांची बीज प्रक्रिया करावी. संतुलित पाणी व्यवस्थापन ठेवावे. तुडतुडे आणि खोडकिडे यांच्या नियंत्रणाकरिता मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोग्रामाचे जे कार्ड्स आहेत ते लावायला पाहिजे. याकरिता ट्रायकोग्रामा जापान युकमचा कार्ड वापरायला पाहिजे. सोयाबीनकरिता रायझोबियम आहे, PSB आहे. पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेत रोगांची जी लक्षणे आहेत ते दिसतात जैविक उपाय वापरणे किंवा त्याला अवलंब करणे महत्त्वाचं आहे. सोयाबीनकरिता ट्रायकोग्रामा चिलोनिसचा कार्ड वापरणे महत्त्वाचं आहे. किंवा कापसामध्ये फेरोमोन ट्रॅप आहेत, ट्रायकोग्रामा आहे, क्रायसोवरला आहे आणि नीम आधारित जे आपल्याला औषधी आहेत उपलब्ध झालेले घटक आहेत ते वापरायला पाहिजे. आणि कापसामध्ये जर ट्रायकोग्रामा चिनोलिस आहे हे बोंडअळीकरिता चांगलं फायदेशीर आहे. तर प्रत्येक पिकांसाठी स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या शिफारशीचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1: एखादा शेतकरी आजपासून या दिशेने सुरुवात करू इच्छित असेल तर त्याने कोणती पावले उचलावीत याबद्दल सांगा.
0: बरोबर. कारण काय असते की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 गोष्टी पाळल्या पाहिजे. त्या अगदी सोप्या पद्धतीने सांगता आहे की पहिली गोष्ट आहे शेतामध्ये संपूर्ण क्षेत्रात एकदम बदल करू नका. सुरुवातीला एका छोट्या तुकड्यावर आपल्या शेत जमिनीपैकी एक छोट्या तुकड्यावर रसायनमुक्त व्यवस्थापनाचा प्रयोग करा. दुसरी गोष्ट काय की माती परीक्षण करून त्यानुसार द्रव्य जे आहे त्यांचं व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. अंदाजे कुठलंही खत टाकू नका. तिसरी गोष्ट आहे.

0: बियाणे पेरण्यापूर्वी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि शिफारशीनुसार जैविक खतांची प्रक्रिया करा. चौथी गोष्ट आहे शेणखत, कंपोस्ट, हिरवडीचे खत आणि पीक अवशेषांचा वापर करून जमिनीचे कर्ब, जे सेंद्रिय कर्ब आहे, ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाचवी म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी का नियमित शेत निरीक्षण करा. फेरोमोन सापडे, चिकट सापडे आणि मित्र कीटकांचा उपयोग करून कीड रोग नियंत्रणाचे व्यवस्थापन करा. आवश्यक असल्यास रासायनिक फवारणी करू नका.
1: रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा याविषयी भुरे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आताच आपण रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची एक नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भोरे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यानंतर आपल्या कार्यक्रमाची पुढली प्रस्तुती म्हणजे माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते, मुक्काम मौदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांचे त्यांच्या प्रगत शेतीविषयीचे अनुभवाचे बोल जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीतून.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम आपला परिचय द्या.
1: मी वामन नारायणराव निचंत आहे.
0: आपल्या पारंपरिक संत्रा शेतीचा प्रवास आणि त्यासोबतच ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती?
1: देवलापरला स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्या शाळेमध्ये मी सुपरवायझर म्हणून रिटायर झालो.
0: अच्छा.
1: हा माझा नोकरीचा काळ झाला. माझं गाव रामटेक तालुक्यामध्ये एक छोटंसं मौदी नावाचं आहे. तोतलाडो पेच प्रकल्प अंतर्गत हे गाव समाविष्ट आहे. या गावात माझा जन्म झाला तेव्हापासून माझा संबंध शेतीशी आला. आई वडील लहानपणापासून मला शेतावर घेऊन जायचे, त्यामुळे साहजिकच शेतीबद्दल आपुलकी वाढली.
0: आपल्याकडे शेती किती एकर?
1: माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, 15 एकर.
0: अच्छा. आणि मग यात तुम्ही संत्रा शेतीचा अनुभव ड्रॅगन फ्रूट शेती करताना किती उपयोगी पडला आणि याची प्रेरणा काय होती, कशी काय सुरुवात केली?
1: मी नोकरी करत असताना मला शेतीची आवड असल्यामुळे शेती सांभाळत होतो. यापूर्वी माझे वडील शेती करायचे, घरी गाई म्हशी दुधाचा व्यवसाय होता. त्यापासून जे शेणखत आणि गोमूत्र मिळायचं ते पूर्ण शेतावर जायचं आणि त्यातून शेतातील उत्पादन आम्हाला मिळत होतं. वडिलापासून आमची सेंद्रिय शेती असल्यामुळे आणि मी नोकरी करत असल्यामुळे एका त्या संस्थेच्या गोरक्षणाशी माझा संबंध आला. देवलापरला गो अनुसंधान केंद्र आहे, आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे आणि या केंद्रामध्ये त्याची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही तिथे काम केलेलं आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे नोकरी करत असताना तिथे मुक्कामी राहायचं आणि त्यावेळेस कर्मचारी नव्हते तिथे, त्यामुळे आम्ही तिथलं शेतीशी संबंधित औषधी उत्पादन आणि त्या शेणखतापासून गोमूत्रापासून माणसाचं आरोग्य दुरुस्त कसं होईल याकरता औषधं तयार करण्याचं काम आम्ही केलं.
0: अच्छा.
1: आणि वडिलांची पारंपरिक शेती जी आहे ती सेंद्रिय शेती असल्यामुळे मलाही काहीतरी नवीन करायची आवड निर्माण झाली. शेतात धान, ज्वारी, गहू अशा प्रकारचे पिकं व्हायचे. मला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करायचं, म्हणून मी बागायती शेतीकडे वळलो. त्यामध्ये सुरुवातीला 2 पिढ्या मी संत्र्याची शेती केली, त्यानंतर मोसंबीची शेती केली आणि या 10 वर्षाच्या अगोदर मला कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन करायचं जे आपल्या इथे होत नाही आणि त्यातून मी ड्रॅगन शेतीकडे वळलो.
0: अच्छा. मग ड्रॅगन फ्रूट शेती सुरू करताना कोणती तयारी केली आणि सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, थोडक्यात सांगा.
1: आता मी मोबाईलमध्ये पाहिलं ड्रॅगन शेती होत असते, त्याचा अभ्यास केला थोडंसं, कुठं मिळेल आपल्याला रोप. मी हैदराबादला एकदा प्रवासाला गेलो, तिथे एक आम्हाला फिरवणारा ड्रायव्हर होता, त्याच्याकडे ते शेती होती मला कळलं. म्हणून मी हैदराबादला जाऊन तिथून रोपं आणली, त्याला विचारलं, त्याच्याकडून अनुभव घेतला आणि ती शेती करायचा विचार पूर्णपणे केला. तिथून रोपं आणून लावली. सुरुवातीला मी 100 रोपं लावून पाहिली. आपल्याकडे होते का नागपूर जिल्ह्यामध्ये? त्यामध्ये मला अनुभव आला की त्यावर एक

0: विषारी रोग येत असतो आणि तो म्हणजे फंगस, जो झाडाला जेवढं झाड वाढलं आहे ते 2-4-8 दिवसामध्ये पूर्ण नष्ट करून टाकतो. त्या कारण तो फंगस यामुळे येतो की ऊन, वारा आणि थंडी या 3 गोष्टीपासून त्याला वाचवावं लागतं.
1: अच्छा, मग आता ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जमीन, हवामान, पाणी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
0: ड्रॅगनला साधारणतः खूप कमी पाणी लागतं. त्याला कशाही प्रकारची जमीन असेल, मुरमाडी जमीन असेल, रेताळी जमीन असेल, दगडाची जमीन असेल किंवा काळी जमीन असेल, कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर त्याचं उत्पादन घेता येतं.
1: अच्छा,
0: आणि त्याला जर तुम्ही कमी पाणी दिलं तर त्याची वाढही लवकर होते आणि फळं द्यायलाही लवकर सुरुवात होते. जर त्याला जास्त पाणी झालं तर त्यावर रोग येतात आणि त्याची वाढ होत नाही बरोबर. आणि म्हणून त्याला कमी पाणी आणि सेंद्रिय खत या दोनच गोष्टीची आवश्यकता आहे. कारण ते ड्रॅगनचं झाड असं आहे की केमिकलचं कोणत्याही प्रकारचं खत ते सहन करत नाही, त्यामुळे त्याच्यावर रोग येतात किंवा त्याला नष्ट करण्यासाठी जो फंगस असतो तो फंगस या केमिकलमुळे जास्त येत असतो.
1: तर मग आता या पिकासाठी सुरुवातीचा खर्च, उत्पादन मिळण्याचा कालावधी आणि एका एकरातील सरासरी उत्पादनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आता सुरुवातीला लागवड करायची आहे तर ड्रॅगनच्या झाडाचं वय जे आहे साधारणतः आज लावलं आपण तर हे 30-40 वर्ष किंवा लॉंग लाईफ ज्याला म्हणू आपण, कारण ते झाड मरत नाही कधीच. 30-40 वर्ष लावल्यानंतर त्याचीच आपण कलमा करून त्याला पुढे वाढवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला जर चांगले जोपासना झाली तर 1-1.5 वर्षानंतर त्याला फळं यायला सुरुवात होते.
1: तर मग याच्यासाठी जमिनीची काय काळजी घ्यावी लागते किंवा बाकी रोगराईची काय काळजी घ्यावी लागते?
0: म्हणजे जमीन मी पूर्वी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी त्यावर ड्रॅगनचं झाड जगतं. त्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे ते पहाडीवर जरी लागवड केली त्याची तरी ते झाड वाढेल. फक्त त्याला आवश्यक तेवढं, म्हणजे साधारणतः आठवड्यातून एका झाडाला 1-2 लिटर पाणी लागतं बस. याच्यावर जास्त पाणी दिलं तर त्या झाडाला घातक आहे. त्याची विशेषता एक आहे का, तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल आणि 4 महिने तुम्ही पाणी नाही दिलं तरी ते झाड मरणार नाही, कोमेजून जाईल. पण जेव्हा त्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याला पाणी मिळेल तेव्हा ते पूर्ण टवटवीत होईल.
1: अच्छा, आता मग तुम्ही सेंद्रिय शेती करता की रासायनिक?
0: मी सुरुवातीपासून पारंपरिक शेती आमची सेंद्रियच आहे आणि मी देवलापरला गोरक्षणशी जुळलो असल्यामुळे मी जेव्हा शेती करायला लागलो ती शेतीसुद्धा माझी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीमध्ये मी स्वतः औषधं तयार करतो आणि आपल्या शेतात वापर करतो.
1: मग सध्या ड्रॅगन फ्रूटची जी बाजारपेठ आहे, विक्री व्यवस्था आणि याचा या पिकाचा फायदा कसा मिळतो आहे त्याबद्दल सांगा.
0: आता आपण बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये साधारणतः 150-200 रुपयाचं एक फळ मिळतं, 250 ग्रामचं फळ असतं. आणि माझ्याकडे जे फळं निघतात साधारणतः एका झाडाला आता सध्या 70-80 फळं लागतात.
1: अच्छा,
0: एका झाडाला भरपूर फळं येतात, असं पूर्ण झाड फळांनी भरून जातं. परंतु मी मार्केटमध्ये अजूनपर्यंत फळं नेली नाही, कारण माझ्याकडे त्या क्षेत्रामध्ये रामटेक तालुका किंवा इथून नागपूरपासून पुढे तो भाग जो आहे फक्त माझ्याकडे ड्रॅगनची शेती आहे. त्यामुळे ज्या लोकांना माहीत आहे ते मला फोन करून सांगतात, सर मला 5 किलो ड्रॅगन पाहिजे, 10 किलो ड्रॅगन पाहिजे, त्याचे पॅकिंग करून ठेवायचं, पार्सलने पाठवायचं किंवा कोणी ते स्वतः घ्यायला येतात आणि तिथूनच जातात, फळं कमी पडतात मला पुरवायला.
1: अच्छा, तर आता मग एक सांगा की संत्रा आणि ड्रॅगन फ्रूट ही दोन्ही पिके एकत्र घेताना नियोजन म्हणा किंवा वेळेचं व्यवस्थापन, उत्पन्नाच्या दृष्टीने तुमचा अनुभव कसा आहे?
0: आता माझ्याकडे 300 झाडं आहेत संत्र्याचे, 300 मोसंबीचे आहेत आणि 800 झाडं आहेत ड्रॅगनचे. तर यामध्ये मला असं अनुभव आला आहे की संत्र्याचे झाड जे आहे हवामानात बदल झाल्यामुळे संत्र्याचं झाड हमकास येईल याची शाश्वती नाही. परंतु ड्रॅगनचं असं झाड आहे की प्रत्येक वर्षी ते पाऊस झाला नाही झाला तरी उत्पादन देत असतं. आणि संत्र्याच्या झाडापेक्षा संत्र्याचं झाड काय 4-5 वर्षातून एकदा आलं तर तुम्हाला एकदाच उत्पन्न देईल. पण ड्रॅगन फ्रूटचं झाड जे आहे आज मला एक झाड कमीत कमी हजार रुपयाचं उत्पादन देतो.
1: अच्छा, मग आता पारंपरिक शेतीसोबत नवीन फळपिकांचा विचार करणारे जे काही शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन सल्ला द्याल?
0: आता शेतकरी बांधवांना माझा सल्ला हा राहील की त्या अगोदर मी सांगतो की मी सेंद्रिय शेती करणारे माझ्याकडे स्वतः तयार केलेले शेतकऱ्यांचे गट आहेत. त्या गटांना मी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यांना

0: मार्गदर्शन करतो. आता आपल्याला ज्या पिकामधून उत्पादन हमकास मिळू शकते त्याच्यावर पावसाचा किंवा वरचं जे पाणी येतं त्याचा काही परिणाम होणार नाही अशा पिकाची, अशा फळपिकांची त्यांनी निवड करायला हवी आणि त्याची लागवड करावी होईल, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी हमकास आपला झालेला खर्च नफ्यासहित मिळू शकते. संत्र्याची झाड आज पाहिलं आपण तर वातावरणच बदललं, कधी मे महिन्यात पाऊस पडतो, कधी उशिरा मृगाचा पाऊस पडत नाही किंवा उशिरा पाऊस येतो, त्यामुळे संत्र्याच्या झाडाला फळधारणा होत नाही, खूप कमी प्रमाणात फळधारणा होऊन राहिली. लोक संत्र्याची झाडं कापून त्या ठिकाणी दुसरं पीक घेऊन राहिलेले आहे. याचं कारण हेच आहे की हवामानात बदल झाल्यामुळे या संत्र्याच्या पिकांना पाहिजे तसं आपल्याला त्यापासून नफा मिळत नाही. ड्रॅगनचं झाड असं आहे की तुम्हाला हमखास प्रत्येक वर्षी उत्पादन देऊ शकतं आणि त्याला कोणताच खर्च नाही, फक्त एकदाच तुम्हाला त्याची लागवड करताना खर्च करावा लागतो. पुढच्या 30 वर्षामध्ये तुम्हाला त्याला फक्त पाणी आणि शेणखत देणे आवश्यक आहे.
1: अच्छा, तर निचंतेजी खरंच खूप छान माहिती आपण आपल्या या ड्रॅगन फ्रूट व्यवसायाबद्दल आमच्या कास्तकार बांधवांना दिलीत, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.

मंडळी, आता आपण माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निसंते, मुक्काम मौदी, पोस्ट पवनी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत आणि त्यासोबतच जाणून घेतलं आपण त्यांच्या प्रगत शेतीविषयी. तर मंडळी, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन नव्या माहितीसह आपल्याच माझा आवार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत रोहिणीला दाराजा, नमस्कार, शुभरात्री. आजच्या आपल्या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपर फुटी प्रकरणी

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी

0: पेपर फुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तिकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत.

0: रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. आनंद घेऊया हिंदी सुगम संगीताचा. सुरुवात करतोय आशा भोसले आणि जगजीत सिंग यांनी गायलेल्या निदा फाजली यांच्या गीताने.

समीर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवतोय अख्तर रुमानी यांचं गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं युनुस मलिक यांचं. हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोतेहो, यानंतर 8:30 संसद समीक्षा, त्यानंतर 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॅट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:30 संसद समीक्षा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके यूही जीवनी।
0: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत शैलेंद्र यांच्या या गीताने।

असली नकली या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आता हसरत जयपुरी यांचं हे गीत गातायत मोहम्मद रफी.

मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत जंगली या चित्रपटासाठी. शब्द होते हसरत जयपुरी यांचे, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत आता आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. हे गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

हमराही या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि ही रचना होती हसरत जयपुरी यांची. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दोस्ती या चित्रपटासाठी ही होती मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आता ऐकवतो आहे शकील बदायूनी यांची शब्दरचना दुलारी या चित्रपटातली. मोहम्मद रफी यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत दिले नौशाद यांनी.

शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर सचिन देव बर्मन यांनी संगीत दिलेली ही गीतरचना ऐकवतोय. ही गीतरचना आहे साहिर लुधियानवी यांची.

0: बाजी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी आणि स्वर होता गीता दत्त यांचा.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे.
1: बरोबर.
2: त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माँ के नाम आणि ह्याचं आता हे 3रं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे.
1: तेव्हा 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच

0: 1.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकवतोय लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना. हे गीत आहे सबसे बडा रुपया या चित्रपटातलं.

मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना होती सबसे बड़ा रुपया या चित्रपटातली. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी हे गीत गायलं होतं. संगीत होतं बसू मनोहरी यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद निशात खान यांनी सतारीवर सादर केलेला राग चांदनी कल्याण.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात उस्ताद निशात खान यांनी सतारीवर सादर केलेला राग चांदनी कल्याण. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: bronze medal in the women's 58 kg category competition. Binder Rani lifted 87 kg in the snatch section and 112 in the clean jerk for a total lift of 199 kg. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 11:10 झाली आहेत. श्रोतेहो, आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. या प्रसारण सभेतून मी मंजिरी गोखले आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 5:55 तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.